श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 16 जून 2026. सकाळचे 5:58 आणि 44 सेकंद झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं स्वागत करते. प्रसारण सभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सुमती टिकेकर आणि मधुकर गोळवलकर यांनी गायलेलं मयुरेश्वर स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया संत नारायण स्वामी रचित भूपाळी, संगीतकार बाळ बर्वे.

स्वामी स्वरूपानंद यांची रचना आपण ऐकली श्यामानंद झा यांच्या स्वरात. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील गोरे यांनी गायलेली संत निळोबाराय यांची रचना, संगीतकार अवधूत बाम.

मुरली मनोहर स्वरूप यांनी संगीतबद्ध केलेलं भजन आत्ताच आपण ऐकलं. रचनाकार आणि गायक होते श्री हरिओम शरण. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया मधुकर राजस्थानी यांची देशभक्तीपर गीतरचना.

0: मानस मुखर्जी आणि राजकुमारी यांच्या मुख्य स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करणार आहोत शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, खरीप हंगामात पडवळ या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. पडवळाच्या लागवडीसाठी मध्यम रेताड, पाण्याचा योग्य निचरा होणारी भारी जमीन चालते. या पिकाला सेंद्रिय खतांचा पुरवठा भरपूर प्रमाणात असणं आवश्यक आहे. पडवळाच्या सुधारित जातींपैकी कोकण श्वेता ही एक. ही जात कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केलेली आहे. या जातीच्या फळांचा रंग हिरवट पांढरा असून त्यावर तुरळक हिरव्या रेषा आढळतात. फळांची लांबी 90 ते 100 सेंटीमीटरपर्यंत असून फळांमधील गराचं प्रमाण अधिक असतं. योग्य वेळी काढलेली फळं पोकळ निघत नाहीत. या पिकाचा कालावधी 120 ते 130 दिवसांचा असतो. याचं हेक्टरी 150 ते 200 क्विंटल उत्पन्न मिळतं. कोईमतूर एक या जातीची फळं रंगाने गर्द हिरवी असून त्यावर पांढरे पट्टे असतात. फळांची लांबी 60 ते 75 सेंटीमीटरपर्यंत असून परीघ 10 सेंटीमीटरपर्यंत असतो. या जातीपासून हेक्टरी 190 ते 200 क्विंटल उत्पादन मिळतं. त्याचबरोबर TA19 या जातीची फळं रंगाने हिरवी असतात. फळांची लांबी 50 ते 60 सेंटीमीटरपर्यंत असते तर परीघ 13 सेंटीमीटरपर्यंत असतो. फळाचं सरासरी वजन 250 ते 300 ग्रॅमपर्यंत भरतं. हेक्टरी 120 ते 140 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं. पावसाची सुरुवात होण्यापूर्वी शेताची नांगरट करून घेणं गरजेचं असतं. 3 मीटर अंतरावर 60 सेंटीमीटर रुंदीचे पाट काढावेत, म्हणजे त्यांचा उपयोग पाण्याचा निचरा होण्यासाठी तर उन्हाळ्यात पिकाला पाणी देण्यासाठी होईल. पाटाच्या दोन्ही बाजूला रांगेत 90 सेंटीमीटर अंतरावर अंदाजे 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे तयार करून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यासाठी 1.5 ते 2 किलो चांगलं कुजलेलं शेणखत आणि 10% कार्बारील मातीबरोबर चांगलं मिसळून खड्डा भरावा. बी पेरण्यापूर्वी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश, 15 ग्रॅम युरिया प्रति हेक्टरी वापरावं. प्रत्येक आळ्यात 15 ग्रॅम युरिया, 45 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 8 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मातीत चांगलं मिसळून खड्ड्याच्या ठिकाणी उंचवटा तयार करावा. प्रत्येक आळ्यात 3 ते 4 बिया रुजत घालाव्यात. लागवडीनंतर 10 ते 12 दिवसात बी उगवून येतं. रोपांच्या सभोवतालचं तण खुरपणी करून काढून टाकावं. वेलांना आधार देण्यासाठी मांडव तयार करावा. लागवडीनंतर साधारणतः 3 आठवड्यांनी वेल वाढायला सुरुवात होते. अशा वेळी वेलांना आधार देऊन वेल मांडवाच्या दिशेने वळवावेत. मांडवाची उंची 2 मीटरपर्यंत ठेवावी. लागवडीनंतर 1 महिन्यांनी नत्राचा पहिला हप्ता आणि लागवडीनंतर 2 महिन्यांनी दुसरा हप्ता द्यावा. फळं योग्य आकाराची झाल्यावर कोवळी असतानाच काढावीत. लागवडीपासून फळं काढणीसाठी 60 ते 65 दिवसात तयार होतात. पडवळावर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बन डायझिम किंवा कॅराथेन 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारावं. केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी 0.2

0: टक्के डायथेन झेड 78 ची पानांच्या खालच्या बाजूने दर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. अशा पद्धतीने आपल्या कोकण विभागात पडवळाची लागवड या खरीप हंगामात यशस्वीरित्या करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं. याचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कृषीवाणी कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता.

11:43 kHz वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 6.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. मग याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळं महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो, किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्राव होणं, 2 पाशिक पाळीमध्ये रक्तस्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं असं जर लक्षणं असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनीमार्ग व गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅप स्मिअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून एक निर्जंतुक

0: मोठी लाकडी चमच्याच्या आकाराची असते, त्याला स्पॅचुला म्हणतात. ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅप स्मेअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी स्थिती करावी लागते. ते एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या मुखाला डॉक्टरला विस्तारून दाखवतं, त्यामुळे त्यातील कल्पोस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेट द्वारे काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचं आभार.
1: श्रोतः आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत। लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं। ऐकूयात ही उपयुक्त माहिती। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे।
2: नमस्कार श्रोते हो, नगरे रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविधे या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात। भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे। खेड्यापाड्यातून रोजगार उद्योग व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे। सन 2011 जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात। येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल तर महाराष्ट्रात ते 58% जाईल। त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत। तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे। विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो, नदी नाले डोंगर दऱ्या शेत शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात, ते माणसाला आकर्षित करतात। पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो। शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते। रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते। रस्त्यावर खड्डे पडतात, पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात, तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते। पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात, यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते। पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो। तसेच वादळ वाळ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात। पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते। कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात, त्यांची दुर्गंधी पसरते, त्यात डास तयार होऊन डेंग्यू, ताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात। तसेच पावसाच्या दूषित

0: यामुळे उलटी जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई पुणे सारख्या शहरामधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झालेत. जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आपण जाणून घेऊ आजचे काही दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम 7:40. 7:45 भावधारा. 8:40 संतवाणी कार्यक्रमाचा भाग 7. या कार्यक्रमात आज आपण ऐकू संत गाडगेबाबा यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 9 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात स्वराभिषेक रत्नागिरीच्या संचालिका विनया परब यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. बारा 12 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखिका स्मिता जोगळेकर आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग याविषयी वर्षा दीक्षित यांची मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 परभणी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 AC अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा. तर 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची आजची दुसरी सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. वृत्तविशेष 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये मसाले पिकांची लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर रणजीत देव्हारे यांची रुचा कद्रे यांनी घेतलेली मुलाखत. 7:45 गझल. 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक आणि 9:00 वाजून

45 मिनिटांनी मंथन। आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे तिन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। रात्री 10 वाजता रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आणि 10:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कमल भोंडे यांनी गायलेला राग चंद्रकंस। याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। रूपरेषा श्रोते हो, आता आपण ऐकली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र।

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 MHz अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजता थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकलेगा
2: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। त्या काळामध्ये एक काही विशिष्ट अडचणी होत्या, म्हणजे भारताचे ग्रामीण आणि शहरी असं विभाजन आपल्याला सगळ्याला माहिती आहे। ग्रामीण भागामध्ये लोडशेडिंग असायचं आणि तिथे लागणारे वीज नसायची, त्यामुळे विजेवरती चालणारी जी यंत्र असायची, जे मेकॅनिक्स असायचं ते काम करायचं। तेव्हा ग्रामीण भागामध्ये अस्वच्छ पाण्याचा प्रश्न होता, तेव्हा तो फिल्टर असायचे, ते विजेवरती चालायचे। तेव्हा वॉटर फिल्टर, वीज न वापरता लागणारे असे जे वॉटर फिल्टर होते, त्याच्यासाठी त्यांनी वॉटर फिल्टर बाजारात आणले। हेमंत कोठारींचं नाव आपण ऐकलं असेल, हेमेंद्र कोठारी। हे त्यावेळेला भारतातले गुंतवणूक क्षेत्रामधले म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधले अध्वरी होते आणि त्यांनी रतन टाटांच्या कार्यपद्धतीचा खूप सखोलपणे अभ्यास केला। ते असं म्हणायचे की निर्णय घेताना हा जो माणूस आहे म्हणजे रतन टाटा, हा अत्यंत बारकाईने विचार करतो आणि एकदा का त्यांनी निर्णय घेतला की तो त्या ध्येयाच्या मागे अगदी स्वतःची पूर्ण ताकद लावतो, लोटून देतो स्वतःला, त्या सगळ्या गोष्टी ते झोकून करतात। रतन टाटांनी ज्या काही मोठ्या धाडसी उड्या मारल्या, त्यांच्याकडे मूर्खपणा म्हणून किंवा एक वेडं साहस म्हणून जर आपण बघितलं, अशीच त्यावेळेला लोकांची त्या काळात वृत्ती होती। सर्वात पहिली जी टीका जेव्हा झाली ती 90s साली रतन टाटा म्हणायला लागले की मला एक अशी गाडी बनवायची आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की आकाराने ती एवढी आतून मोठी असेल। आता किती वेगळं स्वप्न आहे बघा, या आयुष्यात मागे वळून बघताना या विषयावर रतन टाटा अनेक वेळा बोलले, तर ते म्हणाले की टाटामध्ये काम करणारे लोकसुद्धा त्यावेळेला मला सांगायला लागले होते की सर तुम्ही थोडंसं ना या प्रकल्पापासून स्वतःला लांब ठेवा आणि जर तो अपयशी ठरला तर त्याचं खापर म्हणजे तुमच्यावरती फुटणार नाही। परंतु मी असं ठरवलं की मी असं करणार नाही,

0: मी जी गोष्ट केली आहे त्याचा मीच मालक बनेन, जर अपयशी ठरलो तर ते मी माझ्या शिरावर घेईल. तेव्हा लोकांनी स्वतःहून माझ्यापासून लांब राहणं पसंत केलं, कारण लोकांना या विषयामध्ये अपयशाची खात्री होती. परंतु झालं उलटं, टीकाकारांना चुकीचं ठरवण्यामध्ये रतन टाटा यशस्वी झाले. टाटा समूहानं जागतिक बाजारपेठेमध्ये वर्ल्ड मार्केटमध्ये पाय रोवण्यासाठी अनेक पावलं उचलली, सुधारणा केल्या, तेव्हाही त्यांना अनेक प्रकारच्या टीका असतील किंवा शंका कुशंका असतील त्याला तोंड द्यावं लागलं. तेव्हा जे शेअर होल्डर होते टाटांचे गुंतवणूकदार, त्यांनी घाबरून टाटा स्टीलचे शेअर्स विकायला सुरुवात केली. आणि त्यामुळे त्या काळामध्ये जर कुणाला आठवत असेल तर शेअर्सचा भाव जवळजवळ 11 ते 12% खाली आला. ही खूप मोठा सेटबॅक होता, खूप मोठा धक्का होता. परंतु टाटांनी त्यातल्या जवळजवळ प्रत्येकाचं म्हणणं चुकीचं ठरवलं. टाटा समूहानं ज्या ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या विकत घेतल्या त्या चांगल्या चालल्या आणि चांगल्यापैकी नफा पण त्यांनी कमावला. जसजसा त्यांच्या स्वतःच्या मनातील द्वंद्व कमी होत गेलं तसतसा अर्थातच आत्मविश्वासही वाढला आणि त्याचबरोबर ते ॲम्बिशियसही बनले, त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा तयार व्हायला लागल्या.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
3: बावळटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
2: काय
3: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
2: कचसन?
3: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
4: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालू

0: असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे, पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला. 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच

0: साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या PM श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे.
1: अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील PM श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता 1च्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.

0: शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 सरथा 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:21 झाले आहेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकलेगा।
2: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष। आज म्हणजे 16 जूनला 1914 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची मंडाले येथील तुरुंगातील 6 वर्षाच्या शिक्षेनंतर सुटका झाली। 1963 साली 16 जूनला रशियाच्या व्हॅलेंटिना तेरेशकोव्हा या अंतराळात प्रवास करणाऱ्या जगातील पहिला महिला ठरल्या। 2010 साली आजच्या दिवशी भूतान हा तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरला। 2013 साली 16 जून रोजी उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आला आणि दरडी कोसळल्या, ज्यामध्ये हजारो लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 1920 साली 16 जूनला प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार हेमंत कुमार अर्थात हेमंत कुमार मुखोपाध्याय यांचा जन्म झाला। 1950 साली आजच्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म झाला। 1994 साली 16 जूनला आर्या आंबेकर या गायिकेचा जन्म झाला। 1925 साली स्वातंत्र्य सेनानी आणि बंगालमधील नामवंत कायदेपंडित देशबंधू चित्तरंजन दास यांचं निधन झालं। 1970

1977 साली 16 जूनला मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक आणि नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचं निधन झालं. तर 1944 साली भारतीय रसायनशास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचं निधन झालं होतं 16 जूनला. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्वराभिषेक रत्नागिरीच्या संचालिका विनया परब यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही आता तो

पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा नक्की ऐका सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य। यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही आता तो सहक्षेपित करणार आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिकाय शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोम कळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबूयार का फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचा

0: प्रमाण कमी होणार. एका पिकडीव्यवस्थापनाचा पहिला टप्पा, किडीची लक्षणं ओळखा, रोगाला लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्त्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरज पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्यांना येत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी भिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळे खातो तो आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याची एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक किडी व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कटकट नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतंच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष झालं असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मजुरांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे, म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्या जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतो की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते, मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थे

0: वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्गाने स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार, त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्प अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीतील अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम ह्याला करता म्हणलं हरकत त्यामध्ये नाही आहे, तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला ज्यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल, आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीचे कामं असतील, ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामधले अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारचं हे संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर ठेवून यंत्रनिर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी नाही असं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील, आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल, आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे. आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत

होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:41 झालेत. आता प्रसारित करणार आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत. व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोच

0: पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, आज दिग्गज गायक, संगीतकार, निर्माता हेमंत कुमार यांचा जन्मदिवस. हेमंत कुमारांचा गळा भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये गायला तरी मराठी भाषेत मात्र हेमंत कुमार अस्सल मराठी भाषिक वाटले. प्रीतीच्या चांदराती घेऊ न हात हाती, जोडू अमोल नाती येना, यासारखं मराठी भावगीत हूबहू वठवल्यानंतरही हेमंत कुमार मराठीत जास्त लोकप्रिय झाले ते कोळी गीत गायक म्हणून. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लता मंगेशकरांच्या सोबतही त्यांनी गाणं गायलं. चला तर मग ऐकूया एक गाणं हेमंत कुमारांच्या आवाजात, ज्याला अफाट लोकप्रियता मिळाली.

प्रदीप विलास यांनी स्वरबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची ही रचना आपण ऐकली हेमंत कुमार आणि श्यामा चित्तार यांच्या स्वरात. श्रोते हो, आज सकाळी 8:40 संतपाणी या कार्यक्रमाच्या 7व्या भागात आपण ऐकणार आहोत संत गाडगेबाबा यांच्याविषयी. लेखक सुरेंद्र खुडे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 8:40 कार्यक्रम संतवाणी.

भोसले यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात. वळूया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळं स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळं पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा

0: केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय बिहार केरळ तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश ओडिशा पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.65 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आमची आजची पहिली सभा आणि मी आहे आपल्यासोबत रेडिओ सखी चेतना जोशी. 8:40 आणि 38 सेकंद झालेत. आता प्रसारित करणार आहोत संतवाणी या कार्यक्रमाचा भाग 7.

0: श्रोते हो, या भजनातून लोकजागृती करणारे संत गाडगे महाराज यांच्याविषयी आज आपण आपल्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हा मंत्र देणारे आणि देव मंदिरात नसून तो माणसात आहे हे कृतीतून समाजाला पटवून देणारे असे हे थोर संत गाडगे बाबा. संत गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या कोते नावाच्या एका खेड्यात झाला. त्यांचं मूळचं नाव डेबूजी. वडील झिंगराजी हे तंत्रमंत्रावरती विश्वास ठेवणारे आणि व्यसनी होते. डेबूजी 8 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं.
1: आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचं, समाजाच्या अडाणीपणाचं, गावाच्या मागासलेपणाचं वेगळ्या दृष्टीनं ते निरीक्षण करू लागले. वडिलांच्या मृत्यूनंतर डेबूजी आपल्या विधवा आईसह त्यांच्या मामाच्या घरी राहायला गेले. तिथं त्यांनी आपले मामा चंद्रभांजी यांची गुरं राखली. सावकाराच्या जाळ्यात सापडलेल्या मामांना सोडवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मामा विपन्न आणि अपमानित परिस्थितीत मरण पावल्यानंतर घरची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवली आणि अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, अनारोग्य यांच्या चक्रात पिचणाऱ्या समाजापुढं आपल्या डोळस श्रमांचा वस्तुपाठ बाबांनी उभा केला.
0: मामांच्याच घरी वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. आदर्श शेतकऱ्याचं जीवन जगत असताना एक जटाधारी तेजस्वी योगी भटकत भटकत डेबूजींच्या शेतात आला. डेबूजींनी त्यांचं स्वागत केलं. गावातून स्वयंपाकाचं साहित्य आणून त्या योगींनी स्वतःच स्वयंपाक बनवला आणि त्यातला थोडा प्रसाद डेबूजींना त्यांनी दिला. रात्रभर योगींनी डेबूजींना स्मशानात बसून आपल्या परमार्थ साधनेचं सारं संचित देऊन टाकलं. डेबूजींना तो योगी देवीदास या नावाने संबोधित होता. दुसऱ्या दिवशी डेबूजी दर्यापूरला गेलेले असताना ते योगी रात्री देवीदास देवीदास असा टाहो फोडत सगळीकडे फिरत होते आणि या योग्याला गावच्या पाटलांनी अखेर गावाबाहेर घालवून दिलं.
1: गावात येताच डेबूजींना जेव्हा हे कळलं तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यांनी त्याच दिवशी रात्रीच्या वेळी आई, पत्नी आणि 2 मुलं झोपलेली असताना घराचा त्याग केला आणि ते अज्ञातवासात निघून गेले. तो दिवस होता 1 फेब्रुवारी 1905. श्रोते हो, निर्भयता प्राप्त करण्यासाठी भूती भगवंत अनुभवताना तन मन जनसेवेत वेचण्यासाठी त्यांनी कठोर तप आचरलं. कदान्न सेवन केलं, चिंध्या पांघरल्या, गाडगं मस्तकी मिरवलं, देहश्रमांची पराकाष्ठा केली, समाजानं हीन मानलेली सेवेची कामं केली, अवमान पावलोपावली सोसले आणि लोकस्थितीचं सर्वांगीण निरीक्षण केलं.
0: एका तपाच्या कालावधीनंतर आत ज्ञानाने उजळलेले आणि बाहेर सत्कर्मांनी परिशुद्ध झालेले डेबूजी लोकांचे प्रिय गाडगेबाबा बनले.

0: खराट्यांनी त्यांनी गावचे रस्ते झाडले, तसंच विवेकाच्या खराट्याने ते लोकांची मनं स्वच्छ करत राहिले. संत गाडगे महाराजांचं कीर्तन म्हणजे लोकजागृती साधणारं एक अफाट फिरतं विद्यापीठच होतं. संत कबीर आणि संत तुकाराम यांच्याशी आंतरिक नातं साधणारे गाडगेबाबा आपल्या अंतर्वेधी वाणीने हजारोंचा समूह हलवून सोडत असत. बाबांनी चिंध्या परिधान करून आणि फुटकं गाडगं मस्तकी धारण करून जे लोकोपयोगी कार्याचे डोंगर उभे केले आहेत ते पाहून त्यांच्या लोकोत्तर सामर्थ्यापुढे मस्तक नम्र होतं. ते सकाळी साफसफाई तर रात्री भजन करत असत. भजनात ते सांगत असत, मायाजाळाच्या नादी लागू नका. यासाठी ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक या अभंगाचा आधार घेत असत.
1: जगाला सुख देण्यासाठी आनंद देण्यासाठी काम करा. काम करता करता देवाचं नाव घ्या. बोला, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. त्यांच्या मागोमाग सर्वजण भजन करत. ते म्हणत, देवाचं नाव घ्यायला पैसा लागत नाही. सण करा, यात्रा करा, पण त्यासाठी सावकाराच्या दारात उभं राहू नका. ते लोकांना प्रश्न विचारत, आपण अनपढ गवार माणसं, सावकारानं अंगठा घेतला आणि सगळी जमीन खाऊन बसला, असं होतं की नाही? लोक हो म्हणत. आवळा दिला आणि कोहळा घेतला असं का होतं? तर आपणाला शिक्षण नाही. जे वय शिक्षणाचं असतं त्या वयात मुलांना शिक्षण द्या, शिकवून शहाणं करा. बोला, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा.
0: श्रोते हो, गाडगे महाराज दररोज 15 ते 20 मैल चालायचे. वाटेत भेटेल त्यांची कामं करायची, खराट्याने साफसफाई करायची, भूक लागली की दारी जाऊन भाकरी मागायची आणि रात्री गावात कीर्तनं करायची. सुरुवातीला त्यांचा वेश बघून लोक निघून जात असत, पण आईकडून त्यांना मधुर आवाजाचा वारसा मिळाला होता. त्यांची रसाळ वाणी आणि निरूपणं ऐकून लोकांना त्यांची कीर्तनं आवडायला लागली. बाबा म्हणायचे, दारूपायी सावकार तुमचा जमीन जुमला खातो आणि दारू तुमचं शरीर खाते आणि एक दिवस सगळा कारभार आटोपतो. म्हणूनच सगळं सावकाराच्या घशात घालू नका, दारू पिणं बंद करा. बोला, गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा.

श्रोते हो, सत्य स्वीकारण्यासाठी समाजाला तयार करण्याचं काम संतांनी केलं. त्याचा अर्थ उलगडून जनसामान्यांना पटवून देण्याचं महान कार्य संत गाडगे महाराजांनी सुरू केलं. परिणामी अनेकांनी मांसाहार बंद केला, दारू सोडून दिली, बलिदान थांबवलं, दुर्व्यसनांचा त्याग केला आणि सन्मार्ग धरला. अनेक धनिक माणसं बाबांच्या प्रेमात पडली, त्यांना बाबांचं काम पटलं, त्यांनी दिलेल्या पैशांचा योग्य वापर होणार याची त्यांना खात्री होती. बाबांनी त्यांना आवाहन करताच पैसा उभा राहू लागला. या पैशातूनच चोखा मेळा धर्मशाळा उभी राहिली. दरम्यान बाबांची आई सखुबाई आजारी पडली, पण बाबांना त्यांच्या सामाजिक कामामुळं त्यांना भेटायला जाता आलं नाही. अखेर 1 मे 1923 रोजी बाबांची भेट न होताच त्यांची आई हे जग सोडून गेली.

0: अशावेळी सरकारची मदत बाबांना मिळू लागली. दारूबंदी, अंधश्रद्धा याचं उच्चाटन व्हावं यासाठी बाबांना फिरता यावं म्हणून समाज कल्याण खात्याने बाबांना वाहन उपलब्ध करून दिलं. भाऊराव पाटलांच्या शिक्षणाच्या कार्याविषयी बाबा तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना भेटले आणि बाबांच्याच प्रयत्नांनी रयत शिक्षण संस्थेची बंद झालेली अनुदानं पुन्हा सुरू झाली.
1: श्रोतेहो, गरिबांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा लावणाऱ्या भाऊराव पाटीलांचा बाबांच्या हस्ते खूप मोठा सत्कार करण्यात आला. 1 लाख रुपयाची थैली विद्यार्थ्यांनी मिळवून दिली. कराडच्या कॉलेजला भाऊरावांनी सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय असं नाव दिलं. विदर्भातील डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी अनेकदा बाबांना बोलावून विद्यार्थ्यांना उपदेश करायला लावले. प्रबोधनकार ठाकरे यांनाही बाबांविषयी खूप आदर होता. त्यांनी गाडगेबाबांचं चरित्र त्यांच्या हयातीत लिहिलं. भारतातील दलित समाजाला जागे करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी बाबांचा फारच जिव्हाळ्याचा संबंध होता.
0: श्रोतेहो, महात्मा गांधींनाही गाडगेबाबांना भेटायची इच्छा होती म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी बाबांना वर्ध्याला आश्रमात बोलवून घेतलं. त्यांना बसायला आसन दिलं पण ते खाली जमिनीवरच बसले. मग त्यांना त्यांनी कीर्तन करण्याची विनंती केली. बाबांनी मग सुश्राव्य असं कीर्तन केलं. श्रोतेहो, बाबांनी जनमानसातील मानसिक रोग नष्ट करण्याचं महान कार्य आरंभलं होतं. मोठ्या निष्ठेने माणसातला चांगला गुण त्यांनी वाढवला पण जन्मजात जे शारीरिक रोगी आहेत अशा महारोग्यांविषयीही त्यांना फार सहानुभूती होती. त्याकाळी दलित आणि महारोगी यांना समाज गावाबाहेर ठेवत असे. ही प्रथा बंद करणं, त्यांचं भरण आणि पोषण करणं अशी खूप मोठी कार्य या रांगड्या निरक्षर माणसाने आपल्या शक्तीपलीकडे जाऊन केली.
1: श्रोतेहो, कुष्ठरोग्यांविषयी त्यांना खूप कळवळा होता. कुष्ठरोग्यांची सेवा करणं हीच बाबांची अंतिम इच्छा होती. त्यादृष्टीनं त्यांनी काही काळ कुष्ठरोग्यांसमवेत घालवला. आता बाबांचं वय झालं होतं, प्रकृती साथ देत नव्हती, तरीही त्यांचं काम सुरूच होतं. भजन कीर्तन यातून ते लोकजागृती करतच होते. अखेर 19 डिसेंबर 1956 रोजी गाडगे महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. देव दगडात नसून तो माणसात आहे हे ओळखा. दुःखी कष्टी लोकांची सेवा करा. शिक्षण हेच प्रगतीचं एकमेव साधन असल्यानं मुलामुलींना शिकवा. जातीभेद आणि अंधश्रद्धा गाडून टाका आणि स्वतःची स्वच्छता स्वतः राखून निर्मळ जीवन जगा. श्रोतेहो, हा संदेश गाडगे महाराजांनी समाजाला दिला. अशा या महान समाजसुधारकाला त्रिवार वंदन. रामकृष्ण हरी.

बाबा नेहमी सांगत, देव देवळात नाही तर घाम गाळणाऱ्या दीन दुबळ्यांपाशी आहे. बाबांनी अनेक धर्मशाळा बांधल्या, वृद्धाश्रमांची स्थापना केली. सरकारला कळलं की बाबा जे काम करत आहेत ते सरकारचंच काम आहे.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
1: लेखक सुरेंद्र घुडे. निवेदन आणि निर्मिती सहाय्यक

संतवाणी या कार्यक्रमाचा भाग 7वा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत स्वराभिषेक रत्नागिरीच्या संचालिका विनया परब यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. श्रोतेहो, आता ऐकूया माजी सैनिक संपर्क आणि समस्या निवारण महामेळाव्याविषयीचं एक निवेदन. रत्नागिरी जिल्ह्यातील तसंच शेजारील जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यांमधून बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप तसंच इतर कोरमधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि त्यांच्या अवलंबितांसाठी जिल्हास्तरीय संपर्क अभियान आयोजित करण्यात येत आहे. हे अभियान रेकॉर्ड ऑफिस बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी पुणे येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी 9:00 ते 5:00 पाटीदार भवन चिपळूण इथं आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान मेडिकल कॅम्प आणि डेंटल कॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सकाळी चहा आणि नाश्ता तसंच दुपारच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमामध्ये नवीन पेन्शन योजना, माजी सैनिक कल्याणकारी योजना याबाबत माहिती तसंच माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांच्या वैयक्तिक पेन्शन आणि कागदपत्रांविषयी संबंधित अडचणी आणि प्रलंबित समस्यांचं निवारण करण्यात येणार आहे. तसंच तरी सर्व माजी सैनिक आणि संबंधित लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपल्या समस्या आणि अडचणी मांडून त्यांचं निराकरण करून घ्यावं अशी विनंती करण्यात येत आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून आलेलं निवेदन आत्ताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. सकाळचे 9:11 झालेत. आनंद घेऊया लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: नक्ष अजीज, नीती मोहन, नईम शाह यांनी गायलेलं अरफात महमूद यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. पागलबंदी या चित्रपटातलं हे गीत स्वरबद्ध केलं होतं नईम शब्बीर यांनी.
1: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झाले. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

सॅटेलाईट शंकर या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. रचना होती कुमार यांची, संगीतकार तनिष्क बागची आणि गायक कलाकार रोमी आणि बॉम्बे रॉकर्स.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.

तोची रैना यांच्या मुख्य स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते देवशी खंडुरी, संगीतकार गौरव रोशीन आणि चित्रपट होता उजळा चमन.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा।
4: श्रोतेहो, लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया छिछोरे चित्रपटासाठी नक्ष अजीज, देव नेगी, अमित मिश्रा, अमिताभ भट्टाचार्य, श्रीरामचंद्र अंतरा मित्रा यांना। रचना आहे अमिताभ भट्टाचार्य यांची।

सोहेल सेन, सुखविंदर सिंग, श्रेया घोषाल आणि शादाब फरीदी यांना आपण ऐकलं हाऊसफुल 4 या चित्रपटासाठी. संगीतकार सोहेल सेन आणि गीतकार समीर अंजान. श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्वराभिषेक रत्नागिरीच्या संचालिका विनया परब यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत. आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. लखलख चंदेरी कार्यक्रमात श्रोते हो, शेवटी ऐकूया दबंग 3 चित्रपटातलं गीत.

दबंग थ्री चित्रपटातलं साजिद वाजिद यांनी स्वरबद्ध केलेलं जलीश शेरवानी आणि दानिश साबरी यांचं गीत आपण ऐकलं. शबाब साबरी, दिव्या कुमार आणि साजिद यांनी गायलेल्या या रचनेसोबतच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 झाले, थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी पूर्वा आपलं स्वागत करते. श्रोते हो, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आपण या कार्यक्रमातून ऐकत असतो. वैयक्तिक प्रगती करतानाच समाजाचं ऋण व्यक्त करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात. स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग इतरांनाही व्हावा यासाठी सुरू केलेली सेवा आणि माऊलींच्या अभंगाप्रमाणे इवलेसे रोप लाविएले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, याप्रमाणे सातत्याने मुलांचा शिकवणी वर्ग, अनेक कार्यक्रम, मुलांना व्यासपीठ मिळण्यासाठी केलेले प्रयत्न यातून संस्था बहरत असतात. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात नुकतीच 25 वर्ष पूर्ण झालेली रत्नागिरीतील स्वराभिषेक रत्नागिरी या संस्थेविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता संस्थेच्या संचालिका विनया परब मॅडम यांना आपण आमंत्रित केलंय. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल देखील आपलं अभिनंदन.
1: मनपूर्वक धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची आई, पत्नी म्हणजेच एखादी स्त्री खंबीरपणाने उभी असते असं म्हणतात. पण स्वराभिषेक रत्नागिरी या संस्थेमध्ये परब मॅडमच्या मागे त्यांचे पती आणि त्यांचे भाऊ हे खंबीरपणाने साथ देतात आणि त्यांचे शिष्य, पालक, साथीदार असा बराच मोठा समूह त्यांच्या वाटचालीत त्यांच्याबरोबर नेहमी असतो. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या संस्थेच्या वाटचालीविषयी आणि त्यांच्याविषयी देखील. 25 वर्षाची वाटचाल करत असताना थोडं मागे जाऊन विचार केला तर या संस्थेच्या स्थापनेविषयी थोडंसं सांगा ना.
1: खरं तर हे क्लास म्हणूनच सुरुवात झाली, पण 2002 साली त्यावेळचे पालक डॉ. दिलीप पाखरे हे पालक म्हणून घरी यायचे, तर त्यांनी मला हे सुचवलं की तुम्ही म्हणजे संस्था एक सुरू करू शकता तुम्ही, त्या अनुषंगाने तुम्ही वाटचाल सुरू करा.
0: तुमचं मूळ गाव गोव्यात?
1: हो.
0: म्हणजे तुमचं शिक्षण पण तिकडेच झालेलं?
1: अगदी हो.
0: आणि तुम्ही दोघंही तिकडचेच?
1: दोघंही तिकडचेच.
0: बदलीच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये आलात?
1: हा, म्हणजे ते लग्नापूर्वीपासूनच इथे होते. 2000 साली मी आले, ते 96 पासून इथे होते.
0: बर. आणि मग गोव्यातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरीत आल्यानंतर आपल्याला जे येतंय ते जर लहान मुलांना शिकवलं तर आपला वेळही छान जाईल आणि थोडंसं अर्थार्जन पण होईल. अशा दोन्ही दृष्टीने क्लास सुरू झाले.
1: हो हो.
0: आणि क्लासमध्ये जशी मुलं येत गेली, त्यांचे पालक भेटत गेले, त्यांच्या सल्ल्यानी म्हणा किंवा त्यांच्या सहकार्यांनी म्हणा तुम्ही संस्थेची स्थापना केलीत.
1: हो.
0: तर नाव कसं ठरलं?
1: नाव माझ्या मिस्टरांनीच सजेस्ट केलं मला की स्वराभिषेक हे नाव खूप छान वाटतंय. स्वराभिषेक म्हणजे बाबा आपण विद्यार्थी घडवतोय तर त्याचा एक स्वरांचा अभिषेक या अर्थाने त्यांनी ते नाव मला सुचवलं आणि तेच आम्ही मग फायनल करून टाकलं.
0: खूप छान आहे नाव स्वराभिषेक रत्नागिरी. हे नाव आज रत्नागिरीमध्ये कुणाला माहिती नाही असं नाही, कारण संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली आणि अनेक विद्यार्थी तुमच्या हाताखाली घडलेले आहेत. सांगायला आनंद होतो की आजही तुमच्याशी ते कनेक्ट आहेत, तुमच्या परिवारामध्ये आजही तुमच्या हाताखालून शिकून गेलेले जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते तुमच्याशी आजही संपर्कामध्ये आहेत, तुमच्या अनेक कार्यक्रमांना त्यांची हजेरी असते,
1: आवर्जून आहे.
0: आपण थोडं अजून मागे जाऊया आणि तुमच्याविषयी जाणून घेऊया की तुमचं गाव कुठलं आणि तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं.
1: माझं गाव मोपा गोवा.
0: हां.
1: पण प्राथमिक शिक्षण माझं घरी संगीत वातावरण होतं, पण तो काळ असा होता की मुलींना कोणी संगीत शिकवत नव्हतं, म्हणजे माझ्या बहिणी होत्या पण त्यांनाही कोणी नाही शिकवलं. तोपर्यंत माझा भाऊ विशारद झालेला होता, तर त्याच्या डोक्यात ही कल्पना आली की अगं आत्ता तू शिकायला हरकत नाही, तसं आता बाहेर मुली गाताना वगैरे तो बघत होता, त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला. आई वडिलांना समजवलं की तिला गाणं आपण शिकवूया आणि त्याने मला गोवा कॉलेज ऑफ म्युझिक मध्ये इंटरव्ह्यू साठी पाठवलं.
0: 12वी कॉमर्स पर्यंतचं शिक्षण
1: झालेलं
0: आणि मग संगीतात काहीतरी करावं.
1: हा, त्या दरम्यान मी संगीत नाटकात काम केलं होतं. 10वी 11वी 12वी असं 3 वर्ष मी संगीत नाटकात काम केलं होतं. तर त्यावेळी कोणीतरी रसिक विचारायचे की कुठे शिकते,

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आता प्रसारित करणार आहोत स्वराभिषेक रत्नागिरीच्या संचालिका विनया परब यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: खूप छान गाते वगैरे. त्यामुळे त्याच्या डोक्यात ही कल्पना आली, कारण तो संगीत नाटकांना चाली द्यायचा आणि त्याच्या नाटकात मी काम करत होते, मग त्याच्याशी ती लोक कनेक्ट होत होती, त्यामुळे त्याच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्याने मला गायन शिकायला पाठवलं. आणि तिथे इंटरव्ह्यू झाला, तिथे सिलेक्ट झाले, त्याच्यामुळे मग पुढे ते बॅचलर ऑफ म्युझिक केलं.
1: हे झालं नियत शिक्षण, म्हणजे आपण दहावी नंतर जे काही शिक्षण घेतो त्यातलं. पण गायन हा विषय असा आहे ना की तो नुसता पुस्तकातून शिकून होत नाही, तर त्याच्याकरता गुरु देखील तितकाच महत्वाचा आहे. तसे तुम्हाला भेटलेले गुरु
0: कॉलेजमध्ये असताना पंडित सुधाकर करंदीकर, डॉक्टर हनुमंत बुर्ले ह्यांनी पण खूप जीव लावून शिकवलं. करंदीकर सरांच्या तर आम्ही घरी जायचो, म्हणजे ते म्हणायचे की इथली वेळ पुरत नाही कॉलेज, तुम्ही दुपारनंतर घरी या. त्यामुळे आम्ही चार मुली घरी पुन्हा जायचो, तिथे एक दोन तास पुन्हा आमची प्रॅक्टिस व्हायची आणि मग आम्ही संध्याकाळी घरी यायचो. म्हणजे कॉलेजमध्ये असताना जवळजवळ सकाळी 9 ते 5 आम्ही फक्त गाण्यात असायचो, दुसरं काहीही व्यवधान नसायचं. पुन्हा घरी आल्यावर फ्रेश होऊन पुन्हा रात्री 10 रियाज करायचा आणि पुन्हा पहाटे उठून रियाज आणि त्याच्यानंतर, म्हणजे दुसरं काही व्यवधान ठेवलंच नव्हतं. त्यामुळे हे उशिरा सुरू होऊन सुद्धा होऊ शकत.
1: संगीतामध्ये बी ए तुमचं लग्नापूर्वीच झालं होतं, त्यानंतर तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात. रत्नागिरीमध्ये तुम्ही क्लास घ्यायला सुरुवात केली गायनाचे. पण तुम्हाला स्वतःला असं वाटत होतं की संगीतामध्ये गाण्यामध्ये बी ए होऊन थांबायचं नाही, तर त्याच्या पुढेही आपण शिक्षण घेऊया आणि म्हणून संगीतामध्ये एम ए करायचं असं तुम्ही ठरवलं. तर तो प्रवास कसा सुरू झाला?
0: लग्नानंतर इथे आले, क्लास सुरू झाले, पण पुढे शिकायचं हा डोक्यातला विषय काही निघत नव्हता. दरम्यान चैतन्याचा जन्म झाला, मिस्टरांची बदली होण्याचा
1: योग आला. पण ती रत्नागिरीतून गोव्यात होणार होती.
0: हो, ती रत्नागिरीतून गोव्यात होणार होती आणि ते पणजीत त्यांना राहावं लागणार होतं. मग आता पणजीत जर मी राहणार होते तर मग संगीताचं शिक्षण पुढे घ्यायला संधी दिसत होत्या, म्हणून मी गोवा कला अकादमीत जाऊन इंटरव्ह्यू दिला. गोव्यात गेल्यानंतर पणजीमध्ये राहायचं होतं, तर मग पुढच्या शिक्षणाची संधी का सोडावी असं माझ्या मनात विचार आला. त्या विचाराने मी गोवा कला अकादमीमध्ये इंटरव्ह्यू दिला. तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की विदुषी डॉक्टर अलकादेव मारुलकर त्या तिथे शिकवणार आहेत आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझं शिक्षण पण त्यांच्याकडेच होणार आहे, त्यांच्या लिस्टमध्ये माझं नाव आहे. हे बघितल्यावर मला जो अत्यानंद झाला त्याला पारावर नाही. आणि घरी आले मी आणि मला कळलं की माझ्या मिस्टरांची बदली रद्द झालेली आहे आणि ते रत्नागिरीतच राहणार आहेत. हा प्रश्न निर्माण झाल्यावर मी लगेच भावाला विचारलं की आता मी ह्याच्यावर काय करू शकते. त्याने लगेच मला सांगितलं, तू अजिबात काळजी करू नकोस, चैतन्याला घेऊन इथे येत जा. आणि वहिनी त्याला सांभाळत होती आणि मी गाणं शिकत होते.
1: अरे वा.
0: त्यामुळे माझ्या एम ए करण्यात अलकाताईंचा वाटा आहे, तेवढाच माझ्या वहिनीचा पण वाटा आहे.
1: खरंच. संगीतामध्ये एम ए केलं तर त्यावेळेला तुम्हाला अलकाताई गुरु म्हणून लाभल्या, पण फक्त एम ए होईपर्यंतच नाही तर आजही तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट आहात. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये अलकाताईंची एखादी आठवण सांगा ना.
0: अलकाताई आमच्या खर तर गुरु म्हणजे आईच्या ठिकाणीच आहेत त्या, प्रेमळ आहेत प्रचंड. गाणं शिकवताना मात्र त्या फार कडक भूमिकेत असतात की जे त्यांना अपेक्षित आहे ते झालंच पाहिजे, बाकी त्या खूपच प्रेमळ आहेत. आणि जसं आई आपलं मन ओळखत असते की आपण कितीही गप्प असलो तरी मनातली हलचल आईला कळते, तसंच अलकाताईंना प्रत्येक गोष्ट कळत असते असं मला तरी वाटतं. त्यांच्या समोर बसल्यावर तुम्ही पूर्ण अलर्ट असणं गरजेचं असतं. तुमच्या मनात काय चाललं हे खरोखर शिकवताना त्या कितीतरी वेळा मला असा अनुभव आला की बोलून दाखवला, काय तुझं लक्ष नाहीये का, तुला काही प्रॉब्लेम आहे का. किंवा आपण एखाद्या नाट्यगीतांच्या कार्यक्रमाची वगैरे प्रॅक्टिस करून गेलो आणि अलकाताईंसमोर बसल्यानंतर आलापी शिकवत असतील आणि तुमचा गळा ज्या पद्धतीने चालतोय लगेच विचारतात, काय मग नाट्यगीताची प्रॅक्टिस भरपूर झालेली दिसतीये. म्हणजे हे जे आतून
1: समजणं
0: आहे हे खरंच दुर्मिळ आहे. म्हणजे गुरु म्हणून त्या खूप श्रेष्ठ आहेत, प्रश्नच नाही. तसंच कार्यक्रमाच्या वेळेचा एखादा जर किस्सा सांगायचा झाला तर मी अलकाताईंकडे 2004 शिकते, त्याच्यानंतर दर गुरुपौर्णिमेला आम्ही गातच असतो. 2014 गुरुपौर्णिमा ही माझ्यासाठी खूप अविस्मरणीय असते. तिथे विशेष

0: सांगायचं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायचं होतं. अचानक 1-5 वाजताच्या दरम्यान मला रत्नागिरीतून फोन आला की चैतन्याला इकडे बरं नाही आहे, तर तुम्ही काय करता, येत आहे का म्हणून.
1: कार्यक्रम गोव्यात होता
0: फोंड्याला. आता माझं गाणं होतं पण मन एकदम दुहेरी झालेलं, तरी पण ठाम निश्चय करून मी स्टेजवर गेले आणि नायकी कानडा मी त्या दिवशी गायले. गाऊन झाल्यावर, गाणं संपल्यावर ताई उठून आल्या स्टेजवर, मला मिठीत घेतलं आणि खूप त्यांनी माझ्याबद्दल जे काय मी आतापर्यंत कष्ट घेतले 10 वर्षात ते सगळ्यांसमोर स्वतः ताई बोलल्या हे माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच मी स्वतःला भाग्यवान समजेन आणि असा दिवस माझ्या आयुष्यात परत येईल असं मला वाटत नाही. गुरुपेक्षा श्रेष्ठ खरंच जगात कोणी नाही.

0: हे सगळं होत असताना 2000 साली रत्नागिरीमध्ये आल्यानंतर क्लासची सुरुवात झालेली होती. इथेही विद्यार्थी घडत होते, त्यांच्याबरोबर तुमचाही रियाज होत होता. आणि विद्यार्थी संख्या जशी जशी वाढत होती तसं तसं विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवं, आणि यातूनच मला वाटतं कार्यक्रमांची सुरुवात झाली असेल. तर कार्यक्रमांना सुरुवात कशी झाली?
1: खरं तर माझं शिक्षण उशिरा सुरू झाल्यामुळे मलाही शिकताना म्हणा किंवा कलाकार म्हणून घडताना काही अडचणी जाणवत होत्या की हे मला त्या त्या वेळी मिळालं असतं तर मी ह्याच्यापेक्षा खूप छान करू शकले असते हे माझ्या लक्षात येत होतं. त्यामुळे विद्यार्थी घडवताना मी तो पहिला विचार ठेवला की हे ह्यांच्या होता कामा नये. आम्हाला मठातून गगनगिरी महाराजांच्या मठातूनच विचारणा झाली की दरमहा इथे सेवा म्हणून कराल का. म्हटलं नक्कीच करू. आणि आम्ही त्याची सुरुवात गगनगिरी महाराजांच्या मठातूनच आमची सुरुवात म्हणजे परफॉर्मन्सला सुरुवात तिथून झाली.
0: शेवटी संगीत ही सादरीकरणाची कला आहे, त्याच्यामुळे मुलांना सादरीकरण करायला मिळालं तर आपल्यालाही आनंद होतो आणि मुलांची प्रगती कळते जास्त चांगली.
1: हा त्यावेळी आणि वादकांची म्हणजे प्रथमेश शहाणे, मंगेश मोरे, केदार लिंगायत, मंगेश चव्हाण, महेश दामले ह्या लोकांची खूपच मोलाची साथ मिळाली की सेवा करू हे मी जरी एकटीने ठरवलं असतं तरी ते तसं घडू शकलं नसतं. जर हे वादक माझ्या बरोबर नसते तर तसं झालं नसतं. त्यामुळे ते होते त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी हे करू शकते.
0: आता तुम्ही ज्या वादकांची नावं घेतली ज्यांनी तुम्हाला साथसंगत केली त्यावेळेला, पण मला इथे एक मुद्दा असा सांगावासा वाटेल की ते सगळे सहकलाकार तुमचे सहवादक आजही तुमच्या बरोबर आहेत आणि तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. जरी ते साथसंगत करत नसले तरी सुद्धा हे सगळे तुमचे सहकारी जे वादक कलाकार आहेत ते तुमच्या बरोबर असतात आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो कार्यक्रमामध्ये. ही खूप मोठी गोष्ट आहे.
1: स्वराभिषेक हे खरं तर कुटुंबच आहे.
0: हो,
1: मी माझं स्वराभिषेक असं म्हणूच शकत नाही. आमचं स्वराभिषेक
0: हो.
1: आणि जे पहिल्यापासून जे वादक आहेत ते आज तगायत आहेत. कधीही बोलावलं आणि त्यांना जर कार्यक्रम नसेल तर ते आहेतच. आणि ते फक्त वाजवायला नाही तर पूर्ण तयारीला असतात की सगळं पहिल्या दीप प्रज्वलनापासून एंड अगदी खुर्च्या उचलून ठेवण्यापर्यंत प्रत्येकाचा त्याच्यात हातभार असतो.
0: तुम्ही गुरु आहात तर तुमच्या विद्यार्थ्यांविषयी काय सांगाल?
1: मी स्वतःला भाग्यवान समजेन या बाबतीत की मला अत्यंत गुणी

0: असे खरंच सगळेच विद्यार्थी मिळाले जे की रियाज भरपूर करतात आणि पहिली दोन वर्ष त्यांची नातं जोडण्यात जातात. एवढे डोळे झाकून विश्वास ठेवून असतात की मी एक कॉल केल्यावर ते कुठेही कार्यक्रमाला म्हणा घरी रियाज असले, पण अगदी बराच काळ दिवसातला ते माझ्याबरोबर असतात. तुला तानेचा रियाज आता वाढवला पाहिजे, हा तुला आता हे क्लासिकलचं बरं जमतंय पण आता तुला ठुमरीकडे बघायला पाहिजे, हे सांगितल्यावर त्या कामाला लागणं हे खरंच गुरुसाठी भाग्यकारक आहे. कारण तुम्ही सांगताय आणि समोरचा जर करत नसेल तर मग गुरु पण काहीच करू शकत नाही. आणि ते प्रेमळ पण आहेत की आज जे काय 25 वर्ष स्वराभिषेकला झाली त्याच्यात विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. ते एवढे लगन लावून शिकले, त्यांनी नाव कमावलं म्हणून स्वराभिषेक नावारूपास आलाय. त्यांनी जर ते तसं केलं नसतं तर स्वराभिषेक एवढं फुललं नसतं.
1: पण मला याच्यामध्ये असं वाटतं की सुरुवात जरी क्लास म्हणून झाली असली, तुमची शिकवण्याची पद्धत, तुमची सांगण्याची पद्धत आणि त्यांना दिलेलं मोटिवेशन ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे की विद्यार्थ्यांना यावंसं वाटणं, त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावंसं वाटणं आणि हे माझं दुसरं घरच आहे
0: अगदी
1: इथंपर्यंत त्यांचं हे होतं. तर याकरता मनाच्या जवळ जाऊन तुम्ही त्यांना शिकवता आणि म्हणूनच मला वाटतं तुमचं कुटुंब आज खूप मोठं आहे. तुमच्याकडून शिकून नंतरच्या पुढच्या शिक्षणाकरता जी बाहेर गेली आहेत
0: हो,
1: तर असेही विद्यार्थी आहेत तुमच्याकडे हो, तर त्यांच्याविषयी थोडं.
0: ईशानी पाटणकर विशारदपर्यंत जवळजवळ ती 15 वर्ष माझ्याकडे शिकली आणि आत्ता ती एम ए करण्यासाठी मुंबईत गेली आहे. तसंच चैतन्य पहिला माझ्याकडे शिकला, म्हणजे विशारदपर्यंतचं शिक्षण माझ्याकडेच झालं. परफॉर्मिंग किंवा तालीम किराणा घराण्याची ही पंडित जयतीर्थ मेहुंडींकडे झाली. त्याच्यानंतर आता तन्वी मोरे चांगली गाती आहे, सिद्धी शिंदे तिने स्वतःचे क्लास खेडमध्ये आता ती खूप छान काम करते, स्वतःचे विद्यार्थी तिने खूप चांगले घडवलेत. आणि काही मुली धनश्री चौगुले, पुन्हा तन्वी मोरे पण की शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून त्यांना संधी मिळाली. आदित्य पंडित हा मुलगा पण फार सुंदर गातो.
1: म्हणजे अशी अनेक नावं सांगता येतील की गेल्या 25 वर्षांमध्ये जी मुलं आली, कारण संगीत हे क्षेत्र असं आहे ना की सुरुवातीला आवड म्हणून येतात पण नंतर विशारदपर्यंत सुद्धा काही जण पोचत नाहीत असं होतं. पण जी काही टिकतात त्यातली खूप काही करून जातात, त्यांना चांगल्या संधी मिळतात. फक्त टिकून राहणं गरजेचं आहे,
0: टिकणं गरजेचं.
1: संस्थेची जडणघडण होत असताना काही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातात की जसं तुम्ही म्हणालात की गगनगिरी मठामध्ये तुमची मासिक सेवा सुरू झाली गायनाची कार्यक्रम सादर करण्याची, त्याचप्रमाणे पुढे जाताना तुमची संस्था आणि आणखीन एक संस्था असे मिळून काही कार्यक्रम केले गेले किंवा आजही तुम्ही करताय, तर त्याविषयी थोडं.
0: हो, आता मठातली सेवा, त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम, दिवाळी पहाट, हे सगळं लोकांच्या कानापर्यंत गेलेलंच होतं. गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या निधनानंतर लगेचच क्लासमध्ये आमचा असा विषय झाला की आपण त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून आपण छोटासा कार्यक्रम क्लासमध्येच करूया, त्यासाठी आपण काय करूया, आपण त्यांचीच गाणी गाऊया. म्हणजे तो घरच्या घरीच कार्यक्रम करायचा ठरलं होतं आमचं, त्याही गोव्याच्या. आणि ती ईशानीने जाऊन घरी सांगितलं की असं असं आम्ही क्लासमध्ये करणार आहोत. तर मग ती गोष्ट संस्थेपर्यंत गेली, म्हणजे मनोज पाटणकर संस्थेत असल्यामुळे ती तिथपर्यंत गेली. वेळी डॉक्टर कल्पना मेहता अध्यक्ष म्हणून तिथे आलेल्या, त्यांचा मला फोन आला की तुम्ही हा कार्यक्रम आमच्या संस्थेबरोबर कराल का. हा म्हटलं करू ना आम्ही. आणि त्यांनी आम्हाला ती संधी दिली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि स्वराभिषेक असा तो कार्यक्रम खूप छान अगदी मोठा कार्यक्रम सादर केला. ती पहिली संधी होती आमच्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीबरोबर जवळजवळ 2 ते 4 कार्यक्रम केले. त्याच्यात खूप मोठा कार्यक्रम होता, 2 दिवसीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम देवगंधार, जो अलकाताईंच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ वेगवेगळ्या शहरात केला जातो, पुणे, नाशिक, गोवा. तर त्यावर्षी तो रत्नागिरीत केला गेला आणि तो संयुक्त विद्यामध्ये आम्ही केला. तो खूप म्हणजे आठवणीतला असा कार्यक्रम झाला. असे 3-4 आम्ही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी बरोबर केले. त्याच्यानंतर हिरामठ अकॅडमी, म्हणजे आपले रत्नागिरीतले सुप्रसिद्ध वकील राजशेखर मलुष्टे सर यांच्याबरोबर आम्ही बरेच कार्यक्रम केले. गुरुपौर्णिमा हा तर त्यांच्याबरोबर आम्ही दरवर्षी, सुरुवातही त्यांच्याकडूनच झाली, त्यांनीच ते आम्हाला विचारलं.

0: की आमच्या हॉलमध्ये तुम्ही कराल का. तिथून सुरुवात झाली ती, आता जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाली तोही कार्यक्रम त्यांच्याबरोबर सुरू आहे. आणि 25व्या वर्षानिमित्त जो कार्यक्रम झाला पंडित चैतीर्थ मेवंडी सरांचा, तोही आज त्यांच्यामुळेच घडून आला. तसंच स्वरस्नेह म्हणून आम्ही एक कार्यक्रम करतो, तो डॉक्टर वर्षा भावे मुंबई त्यांची कलांगण म्हणून संस्था आहे, त्यांच्याशी स्पर्धांमधूनच मुलांना स्पर्धांना घेऊन जाण्याच्या योगाने त्यांच्याशी संपर्क येत होता आधेमध्ये. त्यांनीही मग विचारणा केली की आपण दोघांनी मिळून शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मुलांचा करायचा का, दर 3 महिन्यांनी करू, एक मुंबईत सादरीकरण असेल मुलांचं, दुसऱ्या वेळी रत्नागिरीत. तर ह्या गोष्टीला आता 3 ते 4 वर्ष झाली, आम्ही त्यांच्याबरोबर पण हा कार्यक्रम सुरू केला.
1: किती छान, कारण रत्नागिरीतल्या कलाकारांना मुंबईमध्ये सादरीकरण करायला मिळतं आणि मुंबईचे कलाकार इथे आल्यानंतर इथेही त्यांचं गायन आपल्याला बघायला मिळतं. आणि क्लासमधल्या मुलांकरता खरं तर पर्वणीच आहे ही.
0: खरंच
1: अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना एक स्पर्धा देखील तुम्ही घेता, तर त्या स्पर्धेविषयी.
0: आनंद प्रभुदेसाई
1: रत्नागिरीमध्ये संगीत क्षेत्रातलं नावाजलेलं नाव म्हणजे आनंद प्रभुदेसाई.
0: खरं तर ही कल्पना होती गगनगिरी महाराजन ट्रस्टचे मुख्य राम पानगले यांचे, कारण प्रभुदेसाई सर बरीच वर्ष तिथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करायचे, त्यामुळे त्यांना कुठेतरी ते वाटत होतं की ते एवढी वर्ष सेवा करत होते, मग त्यांच्या नावाने काहीतरी आपण केलं पाहिजे. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही ह्यात आम्हाला मदत करू शकाल का, अशी माझी इच्छा आहे. म्हटलं अगदीच आनंदाने, आम्ही लगेच हो म्हटलं आणि त्या ह्यांनी आम्ही कामाला लागलो. मग त्या दृष्टीने आम्ही आमच्या परीने काही प्रायोजक बघायला सुरुवात केली आणि ते आम्हाला सहजच मिळाले, जे की प्रभुदेसाई सरांचं नाव ऐकल्यावर आम्हाला त्यांनी पहिल्या प्रथम अगदी आम्ही नक्की एवढे पैसे देऊ, आणि जे पहिल्या स्पर्धेपासून देणारे जे आहेत ते आत्ताही आम्हाला तेवढीच रक्कम दरवर्षी न मागता देत आहेत. हे खरंच प्रभुदेसाई सरांचं क्रेडिट आहे, हे आमचं नाही. आणि ती स्पर्धा आम्ही दरवर्षी आता गेली 1-7-8 वर्ष घेतोय यशस्वीपणे.
1: काय स्वरूप आहे त्या स्पर्धेचं?
0: प्रभुदेसाई सर गाण्यातले जे काय अंग त्यांनी हाताळले त्याचा आमचा प्रयत्न असतो की नाटकात काम करायचे, म्हणून नाट्यगीत नाटकातले अभंग अशी थीम घेऊन एकदा किंवा अभंग गायन स्पर्धा. तर पुढे डोक्यात आहे की सवेश नाट्य हेही एक, ते नाटकात काम करायचे म्हणून ते एक डोक्यात आहे. शास्त्रीय संगीताची स्पर्धा पण घ्यायचा विचार आहे, हा त्यांच्या स्पर्धेचा भाग म्हणून, त्या स्पर्धेचा भाग म्हणून. तसंच आता आम्हाला स्वामी स्वरूपानंद अभंग गायन स्पर्धा पावस, त्यांची पण स्पर्धा आम्ही गेली 4-5 वर्ष आयोजन करतोय.
1: अच्छा, या स्पर्धांच्या निमित्तानं सगळ्याच क्लासमधल्या मुलांना संधी मिळते आणि एकूणच रत्नागिरीमध्ये संगीतामध्ये काहीतरी केल्याचा आनंद मिळतो.
0: हो, खूपच. म्हणजे हेच त्याच्यासाठीच हे सगळं आहे की आनंद मिळतोय ह्या सगळ्यात. आणि मुलांना इथे स्पर्धा म्हणून व्यासपीठ कमीच मिळत आहे, तर त्याचा एक तो प्रयत्न आहे की सगळ्या मुलांना त्यात भाग घेता यावा. आणि स्पर्धेच्या निमित्ताने मुलं रियाज भरपूर करतात,
1: त्यांचा आत्मविश्वास वाढतो,
0: आत्मविश्वास,
1: सादरीकरणाची एक सवय लागते त्यात, कारण प्रत्यक्ष कला सादर करणं साथीदारांसह ही वेगळी गोष्ट आहे, त्याचा त्यांना खूप चांगला फायदा होत असेल. तुमची स्वराभिषेक रत्नागिरी ही संस्था म्हणजे एक मोठं असं छान घर झालेलं आहे आणि तुमचा परिवार आहे तो, की परिवारामध्ये तुमचे साथीदार असतील, तुमची गाणारी चिमुकली मुलं असतील आणि त्यांचे पालक असतील,
0: ही सगळी पण खूपच मोठं.
1: तर त्याकडेच मी येणार होते की पालकांचा तुम्हाला पाठिंबा कसा असतो, या बाबतीतला तुमचा अनुभव काय सांगाल?
0: खरं तर बरेच पालक जागरूक आहेत, खूप पालक असे आहेत की ते खूप सपोर्टिव्ह आहेत, पडेल ते काम ते करत असतात. काही पालक आहेत ते प्रत्यक्ष तिथे बॅनर लावणं म्हणा किंवा एखादं मुलाला जायची सोय नसेल तर चला 4 मुलांना घेऊन ते गेले घेऊन आले, हीही मदतच आहे. म्हणजे आपली पण जबाबदारी
1: आहे, त्यांचीही जबाबदारी असते,
0: ती एक जबाबदारी. किंवा कार्यक्रम करायचा म्हणजे आपण बॅनर लावतो, आमचे मोरे सर आहेत ते आज 25 वर्ष न सांगता काहीही, म्हणजे कार्यक्रम ठरला की झालं, मॅटर फक्त मागून घेतात, बॅनर जे काय फ्लायर बॅनर बॅकड्रॉप सगळं न सांगता

0: त्यांच्याकडून आम्हाला आयतं अगदी हातात मिळतं. तर ही पण खरंच मी त्यांना थँक्स म्हणेन की मला त्यात कुठेही डोकं घालावं लागत नाही. असे अनेक पालक आहेत जे आपापल्या परीने आपापली सेवा करत असतात.
1: तुमच्या घरच्यांचा सहभाग म्हटला तर माहेरचं तुम्ही सांगितलंतच, पण लग्नानंतर पतिराजांचा कितपत पाठिंबा होता?
0: खूपच. त्यांचा पाठिंबा नसता तर मी अलकाताईंकडचं गाणं घेऊच शकले नसते. त्यांचा खूपच पाठिंबा आहे.
1: ते संगीताच्या क्षेत्रातले नसले तरी सुद्धा तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं आयोजन नियोजन असतं.
0: कार्यक्रमात आहेच, पण आमच्या दोघांच्याही शैक्षणिक भागात पण त्यांचं खूपच योगदान आहे. की मी शिकत असताना तुला जेवढे दिवस जायचंय तेवढे दिवस जा, तू घरची काहीच काळजी करू नकोस. शिवाय चैतन्य जेव्हा हुबळीला जाऊन शिकत होता तेव्हा 2 वर्ष त्यांनी नोकरी पण सोडली होती.
1: कारण मला ब्रेक घेतला होता.
0: हो हो हो. कारण काय की मला क्लास सोडून जाणं शक्य नव्हतं. मी एकटी त्याला घेऊन जाऊ शकत नव्हती. त्यामुळे
1: कारण तिथे जाऊन राहावं लागायचं.
0: तिकडे जायचं कारण तिकडे भाषा पण आपली नाही ना. सगळंच प्रांतच नवीन, त्याच्यामुळे हे मोठं योगदान आहे त्यांचं.
1: खरंच.
0: शिवाय सगळी तयारी, आम्ही कार्यक्रमाला जात असू तर त्यांचं एवढं सगळं.
1: पण लेकासाठी केलं ते केलंच, पण तुम्हालाही मोकळीक दिली होती, जाऊ शकतेस तिकडे आणि शिकू शकतेस.
0: किंवा आत्ता माझा वैयक्तिक कार्यक्रम असू दे किंवा स्वराभिषेकचा असू दे, सगळं नियोजन पूर्ण त्यांचं असतं. मी फक्त शिकवते आणि विद्यार्थी तयार करते. पडद्यामागची सगळी कामं ते करत असतात.
1: किती छान. रत्नागिरीमध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात त्यामध्ये आपल्या क्लासचे विद्यार्थी सहभागी होतातच, पण ज्या मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा होतात तिथेही आपली मुलं जातात, तर त्याविषयी थोडं.
0: लखनौची एक संस्था आहे मिलॉन म्हणून, संगीत मिलॉन म्हणून त्यांची स्पर्धा होते. तिथे शास्त्रीय, फक्त शास्त्रीय संगीतच गायलं जातं आणि तिथे संपूर्ण देशातली मुलं असतात.
1: बर.
0: तर तिथेही आमच्या क्लासच्या मुलांना यश मिळालेलं आहे. अर्थात हे सगळं क्रेडिट माझ्या गुरु अलकाताई यांचंच आहे, कारण त्यांची गायकी मला मिळाल्यामुळे मी हे सगळं करू शकले. दुसरं म्हणजे टी व्ही चॅनलला सुद्धा सुरनवा ध्यासनवा किंवा मी होणार सुपरस्टार, इथे पण आपल्या क्लासची मुलं जाऊन तिथे यश मिळवलेलं आहे. आदित्य पंडित सहभाग होता आणि ईशानी पाटणकर शेवटच्या 6 पर्यंत
1: अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.
0: आदित्य लिमये हा मुलगा मी होणार सुपरस्टार मध्ये जवळजवळ 1 वर्ष होतात
1: जात होता तो तिथे गायला स्पर्धेमध्ये सहभागी होता. अनेक वर्ष तुम्ही विद्यार्थ्यांना घडवताय आणि विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांशी सुद्धा तुमचा संपर्क येतो, तर तीही सगळी आजही तुमच्या बरोबर आहेत. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कसं वाटतंय आज?
0: खरंच खूप समाधान वाटतंय. रत्नागिरी येऊन काहीतरी आपण करू शकलो. अर्थात इथल्या माणसांचा पण खूपच, म्हणजे परक्या ठिकाणी जिथे आपलं आधी कोणीच नव्हतं अशा ठिकाणी येऊन एखादी संस्था उभी करणं आणि 25 वर्ष सतत कार्य करणं सोपी गोष्ट नाही. हा सगळ्यांचं सहकार्य आहे.
1: स्वराभिषेक रत्नागिरी या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने तुमच्याविषयी, तुमच्या संस्थेविषयी असं खूप सारं तुम्ही मनमोकळेपणाने बोललात आणि हे सांगण्याकरता आकाशवाणीत आलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या असंख्य श्रोत्यांतर्फे तुम्हाला धन्यवाद देते. नमस्कार.
0: तुम्हालाही खूप खूप धन्यवाद, कारण मला इथे बोलावलात आणि मुलाखत घेतलात. खूप खूप मनापासून धन्यवाद.
2: श्रोते हो, स्वराभिषेक रत्नागिरी या संस्थेच्या संचालिका विनया परब मॅडम यांच्याशी आज आपण गप्पा मारल्या. संगीतातला त्यांचा प्रवास आणि त्यानंतर त्यांनी केलेली संस्थेची स्थापना याविषयी देखील आपण जाणून घेतलं. आजच्या कार्यक्रमातून मी पूर्वा आता आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
3: स्वराभिषेक रत्नागिरीच्या संचालिका विनया परब यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.

0: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
1: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो, आता वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमाची सुरुवात करूया अगबाई अरेच्या 2 या चित्रपटातल्या गीतानं.

मनोहर गोलंबरे यांच्या मुख्य स्वरातलं ओमकार मंगेश दत्त यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते निषाद आणि चित्रपट अगबाई अरेच्या दोन.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: फ्रेंड्स चित्रपटातलं जान्हवी प्रभू अरोरा यांच्या मुख्य स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते निलेश मोहरीर आणि गीतकार मंदार सोळकर.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ॲपवरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
2: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा तुम्ही कुठेही असलात तरी.
1: रत्नागिरीतच नव्हे,
2: महाराष्ट्रातच नव्हे,
1: भारतातच नव्हे
2: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
1: आमच्या न्यूज ऑन AIR ॲप वरती.
2: आकाशवाणीच्या ध्वनी लहरी करती जीवनाला समृद्ध,
1: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.

0: अजय गोगावले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. चित्रपट होता सैराट आणि गीतकार आणि संगीतकार अजय अतुल. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. रचना होती गुरु ठाकूर यांची. ही रचना स्वरबद्ध केली होती निलेश मोहरीर यांनी. आणि गायक कलाकार होते अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सहकारी.

हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं, जोगवा या चित्रपटामधलं. संगीतकार होते अजय अतुल आणि गीतकार संजय पाटील. श्रोते हो, या रचनेसोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळचे 10:30 आणि 22 सेकंद झालेत. आता प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखिका स्मिता जोगळेकर आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग याविषयी वर्षा दीक्षित यांची मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते आता सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया हेमंत कुमार यांनी गायलेल्या सोलवा साल या चित्रपटातल्या गीतानं. भारतीय चित्रपटसृष्टीतले दिग्गज गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा आज जन्मदिन.

0: हेमंत कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राहुल देव बर्मन.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: रसिक हो, नागिन, 20 साल बाद, साहेब बीवी और गुलाम, खामोशी यासारख्या चित्रपटांना हेमंत कुमारनी जे संगीत दिलं ते अजरामर झालं. ऐकूया त्यांचं प्रचंड गाजलेलं गीत नागिन चित्रपटातलं. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकलीत. नागिन चित्रपटातली ही रचना स्वरबद्ध केली होती हेमंत कुमार यांनी.
1: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
2: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
1: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30. सादर करते विवेक वानखडे.
0: रसिक हो, हेमंत कुमार यांना व्हॉइस ऑफ गॉड, ईश्वराचा आवाज म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा मखमली आणि भावपूर्ण आवाज आजही रसिकांच्या मनावर राज्य करतोय. हिंदी आणि बंगाली व्यतिरिक्त हेमंत कुमार यांनी मराठी भाषेतही आपलं योगदान दिलंय. ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हेमंत कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हेमंत कुमार यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकासाठी 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर 1986 त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

0: हेमंत कुमार यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. 20 साल बाद या चित्रपटासाठी हे गाणं स्वरबद्ध केलं होतं स्वतः हेमंत कुमार यांनी.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

ही गाणी आणि रवींद्र संगीत लोकप्रिय करण्यात हेमंत कुमार यांचं मोलाचं योगदान आहे. ऐकूया साहेब बीवी और गुलाम या चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत.

0: साहेब बीबी और गुलाम या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. शकील बदायुनी यांची ही शब्दरचना स्वरबद्ध केली होती हेमंत कुमार यांनी.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञानभाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
2: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
1: बरं.
2: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये

0: 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीट साठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका, शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गायक, संगीतकार, निर्माता हेमंत कुमार यांचा आज जन्मदिन आणि त्यानिमित्त त्यांची काही गाणी ऐकून त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यांचा जसा जन्मदिन तसा आज अभिनेता, गायक, चित्रपट निर्माता, लेखक आणि डिस्को डान्सर गौरांग चक्रवर्ती म्हणजेच मिथुन चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आणि उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देऊया.

जीते हे शान से या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनु मलिक आणि गायक कलाकार अनु मलिक आणि कविता कृष्णमूर्ती.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते बप्पी लाहिरी आणि गायक कलाकार बप्पी लाहिरी आणि आशा भोसले.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

रसिक हो, 3 दशकं बॉलिवूड गाजवणारे डान्सिंग सुपरस्टार म्हणजे मिथुन दा 80-90 च्या दशकातलं बहुचर्चित व्यक्तिमत्व.

पार्वती खान यांच्या मुख्य स्वरातलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. डिस्को डान्सर या चित्रपटातलं. संगीतकार होते बप्पी लाहिरी.

0: श्रोते हो, मिथुन चक्रवर्ती यांना 2 वेळा राष्ट्रीय तर 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच 2022 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं तर 2024 साली पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अग्निपथ या चित्रपटातलं गीत. 1991 साली या चित्रपटातल्या अभिनयासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचं फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळालं होतं.
1: मेरे जानो,
2: मुझे डर लगती है.
1: मेरे बालम,
2: तेरा भाई हमको मारती.
1: तुझे सलाम, मेरे हीरो, मेरे जानो, मेरे बालम, तुझे सलाम.
2: अय्यो कृष्णन अय्यर यम, ये के इतने सारे नाम.
1: तूने क्यों मुझे बचाया?
2: बस अपना फर्ज निभाया.
1: क्या तू कुछ भी कर जाता?
2: कर जाती.
1: कर जाती नहीं, कर जाता बोलो.
2: अच्छा अच्छा, कर जाता.
1: मेरे लिए मर जाता?
2: हाँ मर जाता.
1: Oh my God, you are in love.
2: हाँ, you are in love.

अग्निपथ चित्रपटातली आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकली. संगीतकार ते लक्ष्मीकांत प्यारेला आणि गायक कलाकार एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक या रचनेसोबतच श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गूळ किंवा साखर घातलं तरी चालतं का? थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपलं नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा चौसा लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असत. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तर कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: हो, मी तुला आज का ओळखतोय. आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो, तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कमबॅक.

0: असली अंबा खाया ही नहीं, केवल हापूस को कवटाळ कर बैठे हो रोहित. तुला आठवतंय का, सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता.
1: हो तर त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो, पंटू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पंटू फार मोठ्या आनंदाला मुकतोयस हे मात्र खरंय.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय, तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या, बोरशा, बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय
0: हो, म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 30-1 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं?
0: अरे रे रे रे, नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण हा, अगं खाताना कसले नियम आणि अटी हे काय?
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: हे बघ हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक, म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं.
1: झालं, मला माहिती आहे आता तू ते मंगळा गौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला घेणार. काय ते गाठोड गोफ आणि काय बस फुगडी?
0: अरे काय हे, नाही रे यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट, अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता, आणि म्हणूनच एका चॅनलवरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल, पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला
1: कशाला?
0: अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जो माणूस काचकूच करत असतो, ते म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा.
1: सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला? हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा?
0: बरे, आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
1: काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं?
0: अरे नाहीतर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
0: अच्छा.
1: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
0: नको रे नको, एवढे विनोद एका पटपट एक नको करू.
1: विनोद नाही करत आहे.
0: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
1: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती,
0: काहीही कारण सांगू नकोस. आज तुला कुठेही जायचं नाहीये.
1: अगं,
0: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
1: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं. आज्ञा करा बाईसाहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे?
0: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
1: का, तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय? हा, दया मामी किंवा अविनाश आजोबा?
0: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कोणी येणार असेल तरच करतात का रे?
1: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास, ते धू, हे झटक, ते पटक सुरू होतं, आणि मग काय मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून म्हटलं.
0: अतिरेक अतिरेक करू नकोस रोहित, खरं तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते. पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
1: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
0: वाटलंच मला, स्वतःवर आलेली चिमूट भर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
1: सुखदा, मी तुला मदत करणार नाही, असं अजिबात म्हटलेलं नाही.
0: हा हा हा.

0: तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
1: का?
0: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
0: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
1: अच्छा.
0: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
1: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी, वो झाशी वाली राणी थी.
0: अरे हे काय मध्येच?
1: नाही, तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध लढली.
0: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
1: हो हो हो हो,
0: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
1: पण सुखदा, मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग की मी तुला मदत करतच नाही का? सॉरी, म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
0: करतोच रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
1: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
0: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
1: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
0: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा,
1: अगं बघ ना, तू पण बघ.
0: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
1: काय?
0: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
1: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे. म्हटलं
0: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश, आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
1: खरे ग, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
0: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
1: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
0: चालले? मी कुठे चालले?
1: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला भेद रद्द असणार.
0: कसला भेद आणि काय रद्द?
1: घ्या, स्वतःच म्हणायचं, साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
0: ते ना, नाही नाही नाही, छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या करून घेईन.
1: चालतंय. आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
0: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोलेपुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.
2: आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
1: अगं शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना हे पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही 3 जण एकदम पुढे आलो पण मी बाजी मारली, ते राहिले मागे म्हणून म्हटलं आज मे आगे.
0: अगं ए बाई, असं ढकला ढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला, तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
1: पण मला ऐकून मजा आली. करायचा ग असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा, मी तुझ्या बाजूने आहे.
2: वा वा वा. अगं पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बरं का.
1: हे बघ, ते जाऊ दे. मला सांग शर्वरी, तुला छोलेपुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
2: अरे वा, छोलेपुरी ही तर माझी फेवरेट, पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
0: उंदराला मांजर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते ही मुलगी.
2: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
1: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हॉट्स आहे
2: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय.
0: एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
2: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा भेद. वा वा वा, काही

0: चाट आयटम वगैरे
1: शर्वरी आता मात्र फटके मिळणार बर का, शांत बस जरा आता.
0: बस पीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत. आणि रोहित तू ओट्यावर चढून.
1: अगं सुखदा तुला माहिती आहे ना मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेसवाल्यांना बोलावून घे सरळ.
0: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
1: अगं असं नाही ग.
0: बरं आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
2: अगं पण सुखदा खरंच त्या सर्व्हिसवाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
0: उद्या साबण लावायला आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
1: पण मला सांग सुखदा काय हरकत आहे, अशी म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे. आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
2: खरंच सुखदा अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं. आणि खरं सांगू का त्याची सुद्धा गरज भासत नाही.
1: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते हो की नाही. होतं काय की मदत करायला मी तयार असतो पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
0: अरे रोहित
2: मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं स्वयंपाक सगळं तूच करणार.
1: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
0: एवढं काही नाही पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी काम झाल्यावर.
2: एकदा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे खुर्च्या टेबल पंखे एवढं साफ करून घे.
0: ठीक आहे तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून.
1: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टीत टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
2: सुखदाचं आवडतं वाक्य कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव. आणि
0: अगो हो मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
1: एकदा नाही आजच फोन करूया. टुमारो नेव्हर कम्स तुझ्या बाबांचं वाक्य.
2: हा दादा हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
1: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने माझ्या नियमांनुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
0: अरे हट्ट म्हणून नाही पण स्वच्छता शिस्त नीटनेटकेपणा असं काही असतं ना.
1: तुला सांगतो शर्वरी मध्ये पाठ दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
2: माहितीये ना सविता मावशी ना छान स्वयंपाक करतात त्या.
1: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
2: म्हणजे
1: त्या येणार याच सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
2: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
1: अगं काय तुला सांगायचं.
0: पण काय रे रोहित तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का.
2: पण मी काय म्हणते आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं झालं.
1: छे छे छे हे तर भलतच बोलतीस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काय इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
2: पण सुखदा मी काय म्हणते बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
0: कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
1: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
2: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
0: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा. कधीतरी सिरियसली घ्या रे मी काय म्हणते ते.
1: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग घरात सोडा आहे का.
0: सोडा हा आहे आहे थोडासा.
1: ठीक आहे थोडा तर थोडा आपण मस्त सोडा पिऊया थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कासवाला मोहितो बनवतो मी.
0: मोहितो की मोजितो जाऊ दे जाऊ दे काय असेल ते. हा हे घे सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतं. साखर पुदिना लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
1: हा मी घातला बर्फ ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आहा आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
2: वा वा वा मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
0: प्या आणि गारे गार भा.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग. वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळसुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारात सुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योग वर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतन तर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये 2nd क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योग विषय घेत असतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य, आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार, विहार, आचार आणि विचार हे 4 मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या 4 मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय पण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
0: बरोबर.
1: हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
0: म्हणून आसक्ती सोडायची.
1: आसक्ती सोडायची तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात. तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
0: बरं.
1: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती.

0: समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली असं मला वाटतं.
1: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं, नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
0: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला, म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये
1: आणि
0: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
1: बरेच
0: वेळा बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला, चमच्याने खातो, इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षाने केली पाहिजे की अर्धा तास

0: घरामध्ये
1: आणि
0: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
1: बरेच वेळा
0: बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला, चमच्यानी खातो, इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षाने केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलन वलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो, ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा, मुदिता म्हणजे काय तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एकतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
0: त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईनी तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोचणार सुद्धा, वेळेवर पोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो कारण आपण 8-10 तासांनी खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडं असं घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे, आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल.
0: हो,
1: त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला 2 छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं,
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज 1/2 तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा,
0: 1/2 तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि 1/2 तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो तेव्हाच ते एवढे येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि ते केलं की ते 1/2 तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या गोष्टींचा?
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर,
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा 1/2 तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा,
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्व

0: सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी अर्धा तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहिती आहे.
1: बरोबर.
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबल लागलेली असतात. कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत. म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर, घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा. कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर.
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर, घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे.
0: हे जमलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते. तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते. पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या बसत
0: हो
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन जेवू शकतात. अष्टांग योगामध्ये आसन, प्राणायाम याच्याबरोबरच यम नियम सांगितलेले आहेत, तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
0: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी, जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातील किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास, आणि मग उरलेले 22 तास आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या एक तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
1: अच्छा.
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिलेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरणा. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं, तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: अपशब्द बोलणं,
1: कसं
0: वाचिक हिंसा म्हणजे रागवणं, पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो ते

0: विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं. बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं. पतंजलीनी सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं,
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
1: बरोबर,
0: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला जायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय, एक संस्कृत म्हण आहे त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका, ते तिथे शक्यतो मौन पाळा. आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे दोन यम झाले अहिंसा सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: त्याचं श्रेय त्याला आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय, की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो
1: म्हणजे.
0: पण मग
1: अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात आणि याच्यामध्ये तरुण मुली दिसतात.
0: खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणारे तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
1: बरोबर.
0: योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला,
1: त्याची सवय नाही होता,
0: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे. ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू.
1: वा.
0: आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
1: म्हणजे प्रत्येकामध्ये
0: ईश्वराचा अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना. तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला काही एक्झिबिशन्स आली की आपण अजून दोन घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत.
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले.

0: हे पाच यम झाले, अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे पाच नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या मार्गदर्शकांकडून
0: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो, काय ऐकतो दिवसभर, त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत, काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय, तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं, तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला, प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
1: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, बरोबर, त्याचा सुद्धा स्वीकार करता,
0: स्वीकार करता यार. तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच, संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का. तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलंय. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत. यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच, संतोष, तप. त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवाल. सकाळपासून
1: दिवसभर
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे, याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ,
1: आत्मपरीक्षण करणं
0: बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय, बरेच वेळा आपण असं
1: द्विधा
0: मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको. तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान अजून एक नियम दिलाय. तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्या ईश्वराच्या इच्छेने घडतायत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पण असतो
0: बरोबर. कारण की काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले. तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल, हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यमनी।

0: असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्त्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ॲडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते, तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का?
1: खरं आहे, बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत म्हणजे कालानुरूप बदल घडत आहेत, तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी,
0: कुठच्याही पद्धतीचा
1: व्यायाम, कुठच्याही पद्धतीने.
0: म्हणजे आजकाल मुलं
1: जिममध्येही जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
0: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो, ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का?
1: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो, तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
0: बरं,
1: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाहीये, तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीनमधनं जात आहेत, रात्री काम पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
0: आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडीत आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोन मैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योग मार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
1: चालणं धावणं याचे योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत, हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस, तिथून एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एंडॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
0: अच्छा.
1: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
0: बरं.
1: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
0: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
1: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलाय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत.
0: बरं,
1: तर हे

0: सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही, आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
1: हिंट फिरतं
0: राहू शकतं माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखत आहेत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं, आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असे जे मध्यम वयीन असतात, त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम, असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योगमार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत, त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी, म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत, सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्वाच्या टिप्स आता तुम्ही आम्हाला दिल्या.
0: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस? तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
1: बरं,
0: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
1: कारण त्याला त्याचा चांगला
0: परिणाम, इतका चांगला फायदा त्याला झाला होता. की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षाते तुम्ही स्वतः या योगमार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं.
0: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास. म्हणजे त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेचे आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
1: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केलात, त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोत्या, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयत रे जयत या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

अंगार या चित्रपटातलं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत दीपक पाटेकर यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया थापाड्या या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

सामना या चित्रपटातलं गीत आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत भास्कर चंदावरकर यांचं.

सामना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता 1:30 आहे. मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात आणि 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती

0: सामना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता 1:30 आहे. मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात आणि 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे. स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रती असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढवून 12.5 रुपये प्रतिलिटर झालं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण S आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांनी

पासून केले जात होते, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 21 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यात 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. यातल्या 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 वर्षीय गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध.
अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी

0: विषय सुरू आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 1:40 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातले जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत आणि हिंगोली जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातील सन 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याअंतर्गत 7-12 उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसंच इतर महत्वपूर्ण महसुली दस्तऐवजांचं स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आलं असून हे अभिलेख आता डिजिटल 7-12 पोर्टलवरील ई रेकॉर्ड सुविधेद्वारे नागरिकांना उपलब्ध झाले आहेत. मागील वर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसंच आगामी मान्सून कालावधीत संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली. आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता यावेळी तपासण्यात आली. पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियान राबवण्यात आलं. जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांतर्गत युवकांच्या माध्यमातून भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणी शहरामध्ये केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारच्या फिट इंडियाच्या संडे ऑन सायकल या संकल्पनेवर आधारित आणि पर्यावरण संतुलन तसंच जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभाग, परभणी पोलीस विभाग आणि परभणी सायकल प्रेमींच्या वतीनेही शहरात सायकल रॅली काढण्यात आली. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश RM सादराणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील 3 बंडखोर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि भाजपचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बालकामगार शोध अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेनंतर शहरातील हॉटेल, वर्कशॉप, दुकानं तसंच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून बालकामगारांचा शोध घेण्यात आला. हिंगोलीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र जनमानसानं अंगी रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं. तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा वकील संघ यांच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात कृषी पीक कर्ज, कृषी पूरक आणि जोड व्यवसाय कर्ज, शासकीय योजनेअंतर्गत उद्योग कर्ज यांचं चालू वर्षाचं उद्दिष्ट 4,313 कोटी रुपयांचं आहे. बँकांनी कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती 100% करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या संदर्भातल्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठीच्या वार्षिक ऋण योजना उद्दिष्ट अहवाल 2026-27 प्रकाशन करण्यात आलं. पाण्याचा बेसुमार वापर टाळून त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आता राज्य शासनाच्या वतीनं पाण्याचा 7-12 दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत आणि पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक पाणीसाठा यांचा हिशोब ठेवण्यात

0: येणार आहे. या दस्तऐवजाच्या माध्यमातून गावाला निसर्गाकडून किती पाणी मिळतं, गावातील विविध स्रोतांमध्ये किती पाणी साठलं आणि प्रत्यक्षात किती शिल्लक राहिलं याचं अचूक चित्र समोर येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 1,14,201 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांना विविध योजनांपासून वंचित राहावं लागेल असं चित्र आहे. आतापर्यंत 1,82,888 लाभार्थ्यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाली आहेत. भावधारा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं कुसुम वगैरे ज्यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया टॅनली गोन्साल्विस यांच्या अबोलीचे बोल या कथासंग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: ग्रामीण आणि शहरी भागात जो बदल झपाट्याने होत आहे त्याचं संपूर्ण वास्तव चित्रण अस्वस्थ करणारा आहेच. होणारे बदल हे भौतिक स्वरूपाचे अथवा आधी भौतिक स्वरूपाचे आहेत, परंतु त्यात होणारा फायदा किती जणांचा आणि त्यातून होणारं नुकसान आणि होणारी ससे होलपट किती जणांची हा विचार तुलनेत करताना अस्वस्थ व्हायला होतो. ही ससे होलपट आणि अस्वस्थता व्यक्त करणारा एकच सशक्तकर्ता म्हणता येईल, तो म्हणजे साहित्यिक किंवा कलावंत. या गटात एक नाव आवर्जून घेता येईल, ते म्हणजे स्टॅनली गोन्साल्विस यांचं. त्यासाठी त्यांचा अबोलीचे बोल हा कथासंग्रह संदर्भ म्हणून आपणास समोर ठेवता येईल. वसई विरारपट्टा हा मुंबईला लागून असलेला भाग, एकेकाळी हिरवागार सुपीक संपन्न असा हा प्रदेश मोठा वैभवशाली वाटत असायचा. आज ही प्रसन्न वाटणारी संपन्नता कुठल्या कुठे बिरकावली गेलेली आहे आणि जो भूमिपुत्र होता, जो या मातीशी आणि निसर्गाशी एकरूप झालेला होता, आज तो परका झालेला दिसत आहे. झालेलं विद्रुपीकरण आणि मनात असलेली शल्ले आपल्या साहित्यकृतीतून मांडणं हा एकमेव उपाय या मनामनातून दिसून येतो. स्टॅनली गोन्साल्विस यांनी त्यांच्या या कथासंग्रहात जे वास्तव मांडलेलं आहे ते याच पट्ट्यातील असून ते किती प्रत्ययकारी आहे आणि सुन्न करणारा आहे याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो. अबोलीचे बोल या कथासंग्रहात एकूण 14 कथांचा समावेश आहे. या कथा वसई विरार परिसरात झालेल्या बदलाचा जसा वेध घेतात तसाच तिथं असलेल्या व्यक्तिरेखा यांचाही तितक्याच आलवारपणे वेध घेताना दिसतात. आजची पिढी आणि अगोदरची पिढी यांच्यात असलेलं अंतर व्यक्त करताना काही वेळेस थोडंसं पाठी जाऊन स्मरणरंजनामध्ये तो भाग घ्यावा लागलेला आहे तितकंच. त्यामुळे तो सगळाच काळ आपोआपच वास्तववादी स्वरूपात आपल्या नजरेसमोर उभा राहतो. व्यक्तिरेखा साकार करताना त्याच्या मानसिकतेचाही विचार करावा लागतो. त्याच्या विचारसरणीचा आणि भोवतालच्या परिणामकारक बदलाचा त्याच्याशी समन्वय साधावा लागतो, तो या कथांमधून साधलेला आहे. प्रत्येक कथेची मांडणी ही अतिशय सरळ साध्या स्वरूपात केलेली आहे, एखाद्या प्रवाही गतीप्रमाणे. यात खास खळगे जरूर आहेत, परंतु त्यातून जी मांडणी झालेली आहे ती शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक अशीच आहे. बालमन, तरुण मन आणि वृद्ध मन यांच्या अवस्था स्वतंत्र असतात आणि त्या मनाशी प्रामाणिक असतात. हे प्रामाणिकपण टिकवून ठेवणं हे लेखकासाठी मोठं आव्हान, परंतु गोन्साल्विस यांनी अतिशय लिलया हे आव्हान समोर पेललेलं आहे. त्यांनी जसा परिसराचा आणि व्यक्तिरेखांचा अतिशय चपखलपणे परिचय करून दिलेला आहे, तसाच भाषा हा सुद्धा प्रकार त्यांनी अतिशय उत्तम रीतीने जपलेला आहे. या भागातील भाषा वाढवळी आहे आणि तिला स्वतःचा असा एक मातीचा गंध आहे. या गंधाला त्यांनी एखाद्या कुपीत जपून ठेवावं इतक्या हळुवारपणे जपलेलं दिसून येतं. त्याचप्रमाणे जरी गोन्साल्विस यांचा पिंड वेगळा असेल तरी सुद्धा ज्या मातीशी ते समृद्ध झालेले आहेत आणि ज्या भाषेच्या गोळव्यात ते मुरलेले आहेत तिच्याच अंगा खांद्यावर खेळत त्यांनी या कथा साकारलेल्या आहेत. ही गोष्ट खरी आहे की गोन्साल्विस यांचं घरातील वातावरण हे पारंपरिक असू शकतं, त्यामुळे व्यक्तिरेखांची नावे तेवढी त्यांच्या परंपरेशी जोडलेली आहेत इतकंच. मात्र संपूर्ण लेखन हे याच हिरव्यागार पट्ट्याला साक्षी ठेवून केलेलं आहे. या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी गोन्साल्विस यांच्या प्रत्येक कथेविषयी

0: स्वतंत्रपणे वैशिष्ट्ये दाखविली आहेत. या कथांमधून जे जे उदात्त आणि प्रत्येकाला भावणार आहे त्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण पडवळ लागवड याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, खरीप हंगामात पडवळ या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. पडवळाच्या लागवडीसाठी मध्यम रेताड, पाण्याचा योग्य निचरा होणारी भारी जमीन चालते. या पिकाला सेंद्रिय खतांचा पुरवठा भरपूर प्रमाणात असणं आवश्यक आहे. पडवळाच्या सुधारित जातींपैकी कोकण श्वेता ही एक. ही जात कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केलेली आहे. या जातीच्या फळांचा रंग हिरवट पांढरा असून त्यावर तुरळक हिरव्या रेषा आढळतात. फळांची लांबी 90 ते 100 सेंटीमीटरपर्यंत असून फळांमधील गराचं प्रमाण अधिक असतं. योग्य वेळी काढलेली फळं पोकळ निघत नाहीत. या पिकाचा कालावधी 120 ते 130 दिवसांचा असतो. याचं हेक्टरी 150 ते 200 क्विंटल उत्पन्न मिळतं. कोईमतूर एक या जातीची फळं रंगाने गर्द हिरवी असून त्यावर पांढरे पट्टे असतात. फळांची लांबी 60 ते 75 सेंटीमीटरपर्यंत असून परीघ 10 सेंटीमीटरपर्यंत असतो. या जातीपासून हेक्टरी 190 ते 200 क्विंटल उत्पादन मिळतं. त्याचबरोबर TA19 या जातीची फळं रंगाने हिरवी असतात. फळांची लांबी 50 ते 60 सेंटीमीटरपर्यंत असते तर परीघ 13 सेंटीमीटरपर्यंत असतो. फळाचं सरासरी वजन 250 ते 300 ग्रॅमपर्यंत भरतं. हेक्टरी 120 ते 140 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं. पावसाची सुरुवात होण्यापूर्वी शेताची नांगरट करून घेणं गरजेचं असतं. 3 मीटर अंतरावर 60 सेंटीमीटर रुंदीचे पाट काढावेत, म्हणजे त्यांचा उपयोग पाण्याचा निचरा होण्यासाठी तर उन्हाळ्यात पिकाला पाणी देण्यासाठी होईल. पाटाच्या दोन्ही बाजूला रांगेत 90 सेंटीमीटर अंतरावर अंदाजे 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे तयार करून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यासाठी 1.5 ते 2 किलो चांगलं कुजलेलं शेणखत आणि 10% कार्बारील मातीबरोबर चांगलं मिसळून खड्डा भरावा. बी पेरण्यापूर्वी 50 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश, 15 ग्रॅम युरिया प्रति हेक्टरी वापरावं. प्रत्येक आळ्यात 15 ग्रॅम युरिया, 45 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट, 8 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मातीत चांगलं मिसळून खड्ड्याच्या ठिकाणी उंचवटा तयार करावा. प्रत्येक आळ्यात 3 ते 4 बिया रुजत घालाव्यात. लागवडीनंतर 10 ते 12 दिवसात बी उगवून येतं. रोपांच्या सभोवतालचं तण खुरपणी करून काढून टाकावं. वेलांना आधार देण्यासाठी मांडव तयार करावा. लागवडीनंतर साधारणतः 3 आठवड्यांनी वेल वाढायला सुरुवात होते. अशावेळी वेलांना आधार देऊन वेल मांडवाच्या दिशेने वळवावेत. मांडवाची उंची 2 मीटरपर्यंत ठेवावी. लागवडीनंतर 1 महिन्यांनी नत्राचा पहिला हप्ता आणि लागवडीनंतर 2 महिन्यांनी दुसरा हप्ता द्यावा. फळं योग्य आकाराची झाल्यावर कोवळी असतानाच काढावीत. लागवडीपासून फळं काढणीसाठी 60 ते 65 दिवसात तयार होतात. पडवळावर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बन डॅझिम किंवा कॅराथेन 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारावं. केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी 0.2% डायथेन Z78 पानांच्या खालच्या बाजूने दर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. अशा पद्धतीने आपल्या कोकण विभागात पडवळाची लागवड या खरीप हंगामात यशस्वीरित्या करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आज आपण पडवळ लागवड याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 6.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. मग याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळं महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो, किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्त्राव होणं, 2 पाशिक पाळीमध्ये रक्तस्त्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्त्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं असं जर लक्षणं असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनीमार्ग व गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅपस्मिअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून एक निर्जंतुक छोटी लाकडी चमच्याच्या आकाराची असते, त्याला स्पॅच्युला म्हणतात, ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅपस्मिअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी असते ती करावी लागते. ती एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या मुखाला डॉक्टरला विस्तारून दाखवतं, त्यामुळे त्यातील कल्पोस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेट द्वारे

0: काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचं आभार.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम परिसर.
3: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो. नगरे रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. खेड्यापाड्यातून रोजगार, उद्योग, व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे. सन 2011 जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात, तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात. येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल, तर महाराष्ट्रात ते 58% जाईल. त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाले आहेत. तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो. नदी, नाले, डोंगर, दऱ्या, शेत, शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात. ते माणसाला आकर्षित करतात. पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो. शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते. रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावर खड्डे पडतात. पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात, तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात. यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वादळ वाळ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन, इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात. पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते. कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात, त्यांची दुर्गंधी पसरते, त्यात डास तयार होऊन डेंग्यू, ताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात. तसेच पावसाच्या दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई, पुणे सारख्या शहरांमधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे ते श्रोते हो.

दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात किरण कामत यांचं गायन. त्यांनी गायलेला राग गावती, तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची, सारंगीची संगती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली आहे. विलंबित रचना एकतालात बोल आहेत गुमान ना कर रे मन मूरख. द्रुतरचना तीन तालात निबद्ध आहे बोल आहे तेरो कौन गुण गाये रखवाले. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया किरण कामत यांचं गायन राग गावती.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण किरण कामत यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गावती आपण ऐकला. तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची, सारंगीची संगती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: मैं कैसे कैसे.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTG प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल.

प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं.

0: मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ईडी चौकशी सुरू होती, त्यामुळे त्यांना चौकशीला बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एनटीएनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा टेटे आणि लालरेन सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी

मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी श्रोते हो. आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास केला जाणार असून विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 544 अंकांची वाढ झाली आणि तो 76,808 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135 अंकांची वाढ नोंदवत 23,989 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

भट्टाचार्य यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं आणि चित्रपट टू स्टेट्स. कार्यक्रमात यानंतर श्रेया घोषाल आणि अनुपम रॉय यांनी गायलेलं पिको या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीत आणि संगीत आहे अनुपम रॉय यांचं.

0: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
1: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज

बँड बाजा बारात या चित्रपटातलं सलीम सुलेमान यांनी संगीतबद्ध केलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत ऐकलं. गायलं होतं श्रेया घोषाल यांनी.

गीतसंध्या कार्यक्रमात यानंतर प्रिया सरय आणि दिव्या कुमार यांनी गायलेलं मयूरपुरी यांचं गीत ऐकूया. संगीत व्यक्त केलंय सचिन जिगर यांनी आणि चित्रपट ABCD 2.

0: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
0: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30. सादर करते विवेक वानखडे.

अरिजित सिंग आणि पलक मुच्छाल यांनी गायलेलं गब्बर इज बॅक या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती मनोज यादव यांची आणि संगीत होतं चिरंतन भट यांचं. गीतसंध्या कार्यक्रमात आता शेवटी मिका सिंग यांनी गायलेलं अजब गजब लव या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतरचना आहे प्रिया पांचाल यांची आणि संगीत साजिद वाजिद यांचं.

मीका सिंग यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत हिंदी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

समजून घेण्याचे माध्यम बनली आहे. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं LOL, OMG, BRB, BTW, IDK, GOAT, FOMO, YOLO असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय आहे ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी आणि डिजिटल जगाच्या गतीशी सुसंगत.

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग्स, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2 दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली आहे की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली आहे. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाही आहे, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडू

मित्रांनो, इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅट रूम्स, मेसेज बोर्ड्स आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली, म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL, ओ माय गॉडचं OMG आणि बी राईट बॅकचं BRB अशा स्वरूपातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लँग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिली नाही. भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लँग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लँगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडलंय की काय असं वाटू लागतं. परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्दसंपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोलीभाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट स्लँग विकसित होत आहेत. इंटरनेट स्लँगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लँगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लँग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लँग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापरायची हे समजणं.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरण निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनलीय. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढतीये. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील. पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनविण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं. परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँड अप कॉमेडी आणि जेनझी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून रोजी सकाळी 11:05 प्रसार.

0: भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अनु कपूर के साथ.
2: ए दिल दीवाने गाता जा धुन में उसी.
1: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
3: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: शंकर महादेवन आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत ऐकलं, कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

शंकर महादेवन यांनी गायलेलं कालभैरव अष्टकं आता आपण ऐकलं. रचना होती प्रणीत कुलकर्णी यांची, संगीत नरेंद्र भिडे यांचं आणि चित्रपट होता देऊळबंद. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: FIH हॉकी नेशन्स कप स्पर्धा मालिकायाः उपान्त्य चक्रे भारतेन प्रवेशो प्राप्तः। पूल ए इत्यस्य द्वितीये द्वन्द्वे भारतीय महिला दलेन जापान दलं 2-1 इति अंकांतरालेन पराजितम्। अस्याः प्रतियोगितायाः पूल ए इत्यस्य अन्तिमे चक्रे गुरुवासरे भारतस्य सम्मुखं उरुग्वे दलं भविष्यति। भारतीय ऋतुविज्ञान विभागेन सूचितं यत् अरुणाचल प्रदेशे, असमे, मेघालये, हिमालय पाद प्रदेशे, पश्चिम बंगाले, सिक्किम राज्ये च एतेषु राज्येषु आगामि रविवासर पर्यन्त केषुचित् स्थानेषु तीव्रा अतितीव्रा च वर्षा संभाव्यते, तथा च तमिलनाडु राज्ये पुद्दुचेरी कराईकल इत्यत्र च आगामि शुक्रवासर पर्यन्त अतिवर्षायाः संभावना वर्तते। ऋतु विभागस्य अनुसारेण अद्य दिल्ली, चंडीगढ़, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, आंतरिक कर्नाटक, जम्मू कश्मीर, लद्दाख, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र स्थलेषु मेघगर्जनेन सह वृष्टि, विद्युत च संभाव्यते। अनेन सह प्रतिहोरा 50 किलोमीटर परिमित वेगेन प्रबल वायुश च संभाव्यते। जनाः आवश्यक जनसंचेतनाः पालयन्तु, ऋतुः विभागस्य निर्देशांच अनुसरन्तु। इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 वाजतायत आता रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसेच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर 6:35 ऐकाल लोकसंगीत। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात मसाले पिकांच्या लागवडीचं तंत्रज्ञान याविषयी डॉ रणजित देव्हारे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल। 7:15 ऐकाल गझल। 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू। 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कमल भोंडे यांनी गायलेला राग चंद्रकौस आपण ऐकू शकाल। असे आहेत आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याचे कार्यक्रम उद्या बुधवार दिनांक 17 जून 2026। उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 6:40 कृषी वाणीमध्ये पीक वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयीची माहिती ऐकाल। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00। 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती, याचं पुनःप्रसारण 2:05। 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग उद्या ऐकाल, याचं पुनःप्रसारण 2:10। आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू। कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:55। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:20 एकाल दिनविशेष। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू। 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम ऐकाल। भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल 7:45। 8:40 गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सांज सोबत या सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल। मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल 10:00। 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। 11:05 गाता रहे मेरा दिल। श्रोते हो, 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। असे आहेत 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, 1:05 गीतबहार, 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:00

वाजून 45 मिनिटांनी भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55 मिनिटांनी, 2:30 मिनिटांनी नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रागेश्री कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल. दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5:00, 5:02 मिनिटांनी गीतसंध्या या कार्यक्रमात उदय काल मराठी चित्रपट गीतं, 5:30 युववाणी या युवक दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात 18 जून या वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा, लेखन आणि निवेदन गायत्री सुतार यांचं कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित होईल 6:10, यात उदयकाल हिंदी चित्रपट गीतं. श्रोते हो, उद्या सायंकाळी 6:30 आकाशवाणी रत्नागिरीच्या मध्यम लहरी वाहिनीवर आयसीसी T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड संघादरम्यान हेडिंग्ले स्टेडियम लीड्स इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

उद्या सायंकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणी रत्नागिरीच्या मध्यम लहरी वाहिनीवर आयसीसी T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड संघादरम्यान हेडिंग्ले स्टेडियम लीड्स इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. क्रिकेट सामन्याच्या या प्रसारणामुळे आपले रोजचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सुरू राहतील. ते असे आहेत, 6:30 वाजता कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल, 6:35 मिनिटांनी लोकसंगीत, 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात पावसाळ्यातील दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी डॉ आनंद हणमंते यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत, नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल 8:15, 9:15 वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता चर्चा का विषय हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल 10:00 वाजता आणि 10:30 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग विहंग आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 6:35 झालेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: डॉक्टर अपर्णा मयेकर यांनी गायलेलं कुमार घनवडे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं अभिजित राणे यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दत्तात्रय खडताळे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत वेसावकर आणि मंडळींचं विजय कठीण यांनी संगीतबद्ध केलेलं. गायलंय संतोष नायक, वीणा बामणे आणि सहकाऱ्यांनी.

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.

अजित कडकडे यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची ही रचना संगीतबद्ध केली होती विलासबुवा पाटील यांनी. आणि श्रोतेहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी पुष्पा पागधरे यांनी गायलेलं फमू शिंदे यांचं गीत, संगीत अली सईद यांचं.

पुष्पा बागधरे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता। राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता, असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब। आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे। आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली। विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे। स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे। जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे। विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत। या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला। त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली। राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली। महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे। या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं नेपियर गवत बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत। औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे। द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे। त्यातला 60% निधी

0: केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. कॉक्रोच जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्विकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्विकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्विकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त, अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं

0: आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: KHz आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
3: 1 दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: ए चल राहू दे, मी निघतो आता.
5: अहो थांबा ना जरा. ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
4: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
5: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
4: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
5: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं.
4: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू.
5: कुठे म्हणजे काय, केरात.
4: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
5: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय, कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
4: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
5: बरोबर.
4: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला किंवा रिसायकलिंग साठी आपल्याला पुन्हा देता येईल.
5: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
4: येस, ये होई ना बात.
6: बदला बदला सवय बदला.
7: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का.
6: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
8: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405375485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 साठी ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 मध्ये स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजेच शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्त्व काय, तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्त्वाचं वाटू लागले. आणि त्याचसाठी स्लोवाकियासारखे लहान देशसुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे हा भारत सरकारचा प्रयत्न राहिला आहे. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमा

0: समावेशक भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे त्याचप्रमाणे तो संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे. आणि स्लोवाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय. आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे स्लोवाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. स्लोवाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत, गरीब, जागतिक उत्तरेतले देश, जागतिक दक्षिणेतले देश, आकाराने मोठे, आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोवाकियाचा हा केलेला दौरा फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोवाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
0: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं

गरजेचं आहे. आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झाले आहेत. याच्यामुळे यापुढे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोवाकिया आणि भारत यांच्यात दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन, म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं. शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातून अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातनं दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी, म्हणजे चांगले कामगारही मिळावे, चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं, विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं यासंबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला ज्यान्वये संयुक्त संशोधन असेल, वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण AIचा जमाना म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं त्या AI क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून AI संशोधन असेल, ज्ञान देवाणघेवाण असेल किंवा तंत्रज्ञानाला मिळणाऱ्या चालना असतील किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे, त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल, सुरक्षा सहकार्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलं आहे. ऊर्जा, डिजिटल नेटवर्क,

0: आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोतेहो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन ऋचा गद्रे यांचं.

0: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 16 जून 2026. मंडळी, आपल्या रोजच्या जेवणात वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. हे मसाले आपल्या आरोग्यासाठी देखील आवश्यक आहेत. प्रत्येक मसाला पिकामध्ये काही ना काही औषधी गुणधर्म हे आहेतच. आपल्या कोकणातलं हवामान या मसाला पिकांसाठी अतिशय उत्तम आहे. आपल्याकडे नारळ आणि सुपारी बागांमध्ये आंतरपीक म्हणून मसाला पिकांची लागवड केली जाते. आज आपण या मसाला पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला इथून सहयोगी प्राध्यापक डॉक्टर रणजित देव्हारे सर आलेले आहेत. त्यांच्याकडून या लागवडीविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो.
0: सर, मसाल्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळे पदार्थ येतात. दालचिनी हा त्यापैकीच एक महत्त्वाचा असा पदार्थ आहे. तर या दालचिनीचं नेमकं महत्त्व काय आहे?
1: आपण जर पाहिलं, आपल्या जो जगाचा नकाशा जो बदललेला आहे तो मुख्यतः मसाले पदार्थांमुळेच बदललेला आहे असं आपल्याला जाणवतं. मसाले पदार्थामध्ये अनेक पदार्थांचा उपयोग होतो. मसाल्यामुळेच आपल्या अन्नाला एक विशिष्ट प्रकारची चव येते. तर हे आपल्याला का महत्वाचे आहे? आपण जर कोकण विभागाचा जर विचार केला तर जवळपास आपल्या मसाला वर्गीय पिकाखाली 1,62,000 हेक्टर इतकी जमीन या मसाले क्षेत्राने व्यापलेली आहे. परंतु आपण जर दालचिनी, जायफळ आणि काळी मिरी जे आपण आज पाहणार आहोत पिकं, ते जर पाहिलं तर हे पिकं मुख्यतः आंतरपीक म्हणून पाहतात. बाकीची जी पिकं आहेत, हळद, आले आणि मिरची, याचा पण मसाल्याच्या पिकामध्ये समावेश होतो. परंतु मुख्यतः आपल्या कोकण विभागाकरिता महत्वाची पिकं म्हणलं तर जायफळ, दालचिनी आणि काळी मिरी हे म्हणता येत. या पिकावर का आपण फोकस करतो? कारण ते हे पिकं जे आहेत आपण यांना वेगळं न लावता आपण आपल्याकडे जे बागा आहेत, नारळ बागा आहेत, सुपारी बागा आहे, यामध्ये आपण हे आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. आणि आंतरपिकाद्वारे आपल्या मुख्य पिकासोबतच आपण ह्याचं उत्पन्न, आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण वाढवू शकतो. म्हणून हे पिकं घेणं आपल्याला आज गरजेचं आहे.
0: बरोबर आहे सर. दालचिनी या मसाला पिकाला हवामान कशा प्रकारचं लागतं?
1: आपण दालचिनी जर पाहिलं, आपण दालचिनी आपण मुख्यतः आपण आंतरपीक म्हणूनच घेतो. आपल्या आंबा बागेत म्हणा किंवा
0: नारळ
1: बागेत म्हणा प्रामुख्याने, किंवा सुपारीच्या बागेत. मग दालचिनीचा आपण जो मसाला

0: वापर करतो तर याच्या दोन प्रकारे आपण वापर करतो मसाला पिकामध्ये, कारण एक तर तमालपत्र म्हणून आणि दालचिनीची साल एक म्हणून अशा दोन प्रकारे आपण ह्याचा मसाला पिकामध्ये आपण वापर करत असतो. तसेच पुन्हा दालचिनीचं फळ जे आहेत कोवळी फळे ते आपण औषधामध्ये सुद्धा वापर केला जातो. तर याचं जर आपण हवामान जर पाहिलं तर कोकणचं जे हवामान आहे उष्ण आणि दमट हवामान, तर हे पीक ह्याला खूप मानवतं, ह्या पिकासाठी खूप मानवणारं हवामान आहे. आणि समुद्र सपाटीपासून 100 मीटर उंचीपर्यंत दालचिनी अतिशय उत्तम प्रकारे येऊ शकते. किंवा आपल्याकडे जो पाऊस पडतो हा आपला मुख्यतः सगळ्यात मोठा आधार पावसाचा आहे. 200 ते 250 सेंटीमीटर पेक्षा जर पाऊस जास्त पडत असेल तर हे जे पाऊसमान आहे किंवा वातावरण आहे हे आपल्याला खूप पोषक आहे. दालचिनी कुठं येत नाही, जिथं अति थंडी आहे म्हणजे 10 सेंटीग्रेड सेल्सिअसच्या खाली तापमान आहे, किंवा 40 ते 45 डिग्री पेक्षा जर तापमान जास्त गेलं तर अशा तापमानात फक्त हे दालचिनी येऊ शकत नाही.
1: म्हणजे आपल्याकडचं जे कोकणातलं हवामान आहे ते दालचिनीला
0: पोषक आहे, एकदम पोषक आहे.
1: आता हवामानाबरोबरच जमीन

0: आपल्याला खूप पोषक आहे. दालचिनी कुठं येत नाही, जिथं अति थंडी आहे म्हणजे 10 सेंटीग्रेड सेल्सिअसच्या खाली तापमान आहे, किंवा 40 ते 45 डिग्रीपेक्षा जर तापमान जास्त गेलं तर अशा तापमानात फक्त हे दालचिनी येऊ शकत नाही.
1: म्हणजे आपल्याकडचं जे कोकणातलं हवामान आहे ते दालचिनीला अतिशय
0: पोषक आहे, एकदम पोषक आहे.
1: आता हवामानाबरोबरच जमीन, जमीन निवडीबाबत काय सांगाल?
0: आपल्याला जमिनीचं जर पाहिलं तर जमिनीमध्ये आपण एकच कटाक्षाने निरीक्षण करायचं की आपली जी जमीन आहे हे पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. जर समजा पाण्याचा निचरा जर होत नसेल, अति खडकाळ असेल, अति मुरमाडा असेल, किंवा खाजन जमिनी असेल, किंवा चुनखडीयुक्त जर दलदलीची जमीन असेल, तर अशा जमिनीत कधीही लागवड करू नये. आणि पण कोकणाची जी आपली लाल माती आहे ती, किंवा वर्कस जमीन आहे, त्या जमिनीमध्ये किंवा रेताड जमिनीत ही ह्या पिकाचे खूप चांगल्या प्रकारे लागवड होऊ शकते.
1: आपल्याकडचं हवामान आणि जमीन दोन्ही दालचिनीसाठी पोषक
0: आहे.
1: आता ह्या दालचिनीच्या सुधारित जाती कोणत्या आहेत की ज्या लागवड केल्यास फायदा होऊ शकतो?
0: डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने येथील सर्व हवामान पद्धत त्या पिकाच्या बाबतीत त्याचा योग्य त्या अभ्यास संशोधन करून आपलं मुख्यतः दोन जाती विकसित केलेल्या आहेत. त्यामध्ये कोकण तेज ही पहिली जात आहे, ही निवड पद्धतीने विकसित केलेली आहे जात आहे, ज्या आपल्याला ह्या जातीपासून प्रतिवर्ष 250 ग्रॅम दालचिनी आणि 1/2 किलो तमालपत्र मिळते. तसेच दालचिनीच्या इतरही जाती शिफारस केलेल्या आहेत, जसे नित्यश्री, नवश्री, हे पण जाती आहेत. परंतु आपल्या इकडं आता कोकण तेज पत्ता एक विद्यापीठाने विकसित केलेली जात आहे. ही जात अधिक पानांचं उत्पन्न देतं, तसंच तमालपत्राचं उत्पन्न सुद्धा जास्त देतं. म्हणजे बघा, जवळपास 1.5 किलोच्या वर प्रति झाड हे आपल्याला उत्पन्न देतं तमालपत्राचं उत्पन्न. आणि तसेच पुन्हा याच्यामध्ये जे तेल असतं औषधी तेल, ते तेलाचं प्रमाण पण 2.8% जास्त असतं. आणि ते हे फळं आकर्षक असतात, चमकदार, निमुळते आणि सरळ वाढणारी असतात.
1: आता याच्या लागवडीविषयी आम्हाला सविस्तर सांगा.
0: बघा, आता आपण हे जर आंतरपीक म्हणून जर घेतलो आपण दालचिनी, तर जर समजा नारळ बाग असेल तर नारळ बागेत जे आपलं अंतर असतं सहसा, त्या अंतराच्या नारळ बागेपासून 2 मीटर अंतर सोडून आपण लागवड करावी. आणि जर समजा आपल्याला दालचिनीची सलग लागवड करायची असेल तर साधारणतः शेतकऱ्यांनी 1.25 मीटर अंतरावर त्याची लागवड करावी. आणि लागवड करते वेळेस आपण ज्यावेळेस लागवड करतो त्या अगोदर खड्डा खणावा लागतो. हा खड्डा जो आहे 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचा खड्डा खणावा, आणि त्या खड्ड्यामधील जे काही दगडगोटे असतील, झाडाची मुळे असतील, आणि ते बाजूला करावे. आणि त्याच्यामध्ये उत्तम प्रतीचे आपले एक घमेले शेणखत, म्हणजे जवळपास 15 ते 20 किलो शेणखत टाकावे, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 1 किलो निमपेंट चांगल्या प्रकारे मिळून तो खड्डा पूर्ण भरावा. आणि आता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, तर आपण लागवड करते वेळेस अति पावसात याची लागवड करू नये. ज्यावेळेस पाऊस कमी होईल किंवा पाऊस झाल्यानंतर त्यावेळेस त्याची लागवड करावी.
1: सर, आता आंतरमशागत कशी करावी?
0: आपण ज्यावेळेस रोप किंवा कलम लावतो त्यावेळेस त्या कलमाला मुख्यतः सुरुवातीला आपण त्याला काठीचा आधार दिला पाहिजे. मग हा काठीचा आधार अशा एच प्रकारच्या आकाराचा दिला पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजून आपण दोन काट्या लावायच्या आणि त्याला मधोमध एक काठी लावायची, जेणेकरून ते वारे आल्यामुळे ते झाड हलणार नाही आणि पडणार नाही. तसंच आता आपण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जे झाडाच्या बुंद्याभोवती जी माती असते ती माती सैल करावी. आणि जर समजा जास्त पाऊस असेल तर त्यावेळेस पाणी देण्याची काही सुद्धा गरज नाही, तर हंगाम आणि जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याची पाळ्या द्याव्यात. आणि जर समजा आपल्याकडे रेताड जमीन असेल तर 2 दिवसाआड आपण पाणी दिलं पाहिजे.
1: आता ह्याची जी काढणी आहे ती साधारण कधी करतात आणि ती कशा पद्धतीने केली जाते?
0: आपण ज्यावेळेस दालचिनी लावतो, ज्यावेळेस झाड हे 3 वर्षापर्यंत आपण ह्याचं कोणत्याही प्रकारचं उत्पन्न साल काढून घ्यायची नाही, तर पहिली सालीची जर आपल्याला काढणी करायची असेल तर ते 3 वर्षानंतरच करावी. आणि पुन्हा ते 1 ते 2 वर्षानंतर ज्यावेळेस आपण ही काढणी करतो सालीची, त्यानंतर 1 ते 2 वर्षानंतर पुन्हा फांदीची काढणी करावी. आणि काढणीचा जो हंगाम असतो साल काढणीचा, तो शक्यतो नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंतच असतो. तर आपल्याला साल काढणीपूर्वी चाकूच्या सहाय्याने 2 सेंटीमीटर चौकोनी काप घेऊन साल सुटते का नाही खोडावरची ते पाहायचे, याची खात्री करून घ्यायचं. आणि जमिनीपासून साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर आपल्याकडे जे काही साधन उपलब्ध असेल, करवत असेल किंवा कोयता असेल, त्या साधनाच्या साहित्याने ते झाड कापावे आणि कापलेल्या फांद्यावरील हिरवा भाग सोडून तपकिरी रंगाची जेवढी साल

0: असेल सुकवावे. अशा रीतीने सालीपासून दालचिनी तर सावलीत पाणी सुकून तमालपत्र तयार करावे. आता फांद्या कापल्यानंतर एक फुटाचे तुकडे करून लगेच विरुद्ध बाजूने दोन उभे काप देऊन त्याची साल काढावी व त्याच काट्यावर ज्याच्यापासून साल काढली आहे त्याच काट्यावर आपण तेच साल बांधून 4 ते 6 दिवस वाळवावी आणि कापलेल्या भागापासून 4 ते 5 नवीन फांद्या येतात. ते 1 ते 2 वर्षांनी ह्या फांद्या जेव्हा 1 ते 1.25 मीटर लांब होतात आणि पेन्शिलीच्या जाडीच्या होतात आणि जी साल आहे ती साल ही 90% खाकी रंगाची होती त्यावेळेस ते तोडावी साल काढावी. आता 8 वर्षानंतर दरवर्षी आपल्याला फांद्या तोडण्यासाठी येतात. 7व्या वर्षानंतर 300 ग्रॅम दालचिनी साल व 1/2 किलो वाळलेली पाणी मिळतात.
1: हा म्हणजे अशा पद्धतीने दालचिनीची काढणी आपण करू शकतो. सर आता दालचिनी इतकंच महत्वाचं मसाल्याचं पीक म्हणजे काळी मिरी. आपण बघतो की आपल्या नारळ बागेमध्ये आंतरपीक म्हणून काळी मिरीची लागवड केली जाते तर याला देखील हवामान आणि जमीन ही कशी लागते?
0: तर काळी मिरी जर पाहिलं तर काळी मिरीला आपण खरं तर काळं सोनं म्हणतो. काळी मिरी खूप महत्वाचं पीक आहे. आपल्याला हमखास उत्पन्न मिळवून देणारे शेतकऱ्यासाठी पीक आहे. ह्याचं जर हवामान आणि जमीन जर पाहिले आपण आपल्या कोकण भागात जे उष्ण आणि दमट वातावरण आहे तेच आपल्याला हे पोषक वातावरण आहे आणि आपल्याकडं जो 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडतो तो पाऊस ह्याला खूप असा पोषक आहे आणि तापमान 16 डिग्री सेल्सिअस ते 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे येतं. ह्याला पण जसं आपण सांगितलं जायफळाचं त्याचप्रमाणे कमी तापमान चालत नाही म्हणजे 10 सेंटीग्रेडपेक्षा कमी आणि 40 किंवा 45 पेक्षा जास्त ह्याला तापमान चालत नाही.
1: आता आपल्या विभागासाठी कोणत्या सुधारित जातींची शिफारस करण्यात आलेली आहे?
0: तसं जर पाहिलं आपण तर काळी मिरीमध्ये श्याम, पंचमी, पौर्णिमा, श्रीकारा, शुभकारा, करीमुंडा अशा जाती आहेत. परंतु आपल्या विभागासाठी कोकणी विभागासाठी पन्न्यूर 1 ते 9
1: ही जाती शिफारस
0: केलेली आहेत. तर आता ह्याच्यामध्येही पन्न्यूर 1 ते 9 मध्ये पन्न्यूर 1 ही जात सर्वात जास्त उत्पन्न देणारी आहे. म्हणून सर्वप्रथम काळी मिरीला एकच पत्ते पाळायचं की आपण जिथं जास्त सावलीच्या ठिकाणी पन्न्यूर 2 आणि पन्न्यूर 5 ची लागवड करावी.
1: म्हणजे आपल्याकडची जात बघितली तर पन्न्यूर ही जात आपल्याकडे महत्वाची आहे. आता या काळी मिरीची अभिवृद्धी ही कशी करतात?
0: अभिवृद्धी छाट कलमाद्वारे करतात या काळी मिरीची. परंतु छाट कलमांना पोषक जे वातावरण आहे ते आपण फेब्रुवारी ते एप्रिल मे महिन्यामध्ये जे काही जमिनीवर वेलाच्या 2 पेरांच्या छाट कलमाद्वारे ह्याची करावी अभिवृद्धी. तसंच पुन्हा छाट कलम केल्यानंतर लगेच ते सावलीत ठेवून त्याला पाणी द्यायचं. हे केल्यानंतर आपल्याला 20 ते 22 दिवसात त्याला धुमारे फुटतात आणि जी शेंड्याकडील फांद्याचा छाट कलमासाठी वापर करतात. आणि जर समजा आता हे काळी मिरीसाठी आहे आणि जर ह्याचा आपल्याला बुश पेपर जर करायचा असेल तर बुश पेपर करण्यासाठी ज्या फांद्यांना फळधारणा होते ती फांदी जर आपण अभिवृद्धीसाठी वापरली तर ते बुश पेपर म्हणून वापरता येतं.
1: बरोबर. याची लागवड ही कशा पद्धतीने केली जाते?
0: आता लागवड याची लागवड 2-3 प्रकारे केली जाते. एक तर स्वतंत्रपणे मिरीची लागवड करतात. तर स्वतंत्रपणे मिरीची लागवड म्हणजे काय? आता आपल्याला पहिलं पत्ते पाळावं लागेल की मिरी हे जे आपले मसाला पीक आहे त्याला सावलीची खूप आवश्यकता असते आणि आधाराची गरज असते. मग जर आपण स्वतंत्रपणे मिरीची लागवड जर करायची असेल तर आपल्याला 1 वर्ष अगोदर बिनकाटेरी, पांगारा, सिल्वर ओक, भेंड, मेंजियम अशा झाडांची आपण अगोदर सुरुवातीला लागवड करावी. म्हणजे ज्या त्या झाडानुसार शक्यतो 3 बाय 3 मीटर अंतरावरच लागवड करावी याची. आणि नंतर मग आता हे आधाराची झाडे वाढल्यानंतर म्हणजे 1 वर्षानंतर आपण या मिरीची लागवड करू शकतो.
1: म्हणजे पहिल्यांदा आधाराच्या झाडांची लागवड स्वतंत्र लागवड करताना केली पाहिजे.
0: हो, जर त्याला स्वतंत्रपणे मिरीची लागवड करायची असेल तर. परंतु आपण कोकणमध्ये शक्यतो काळी मिरीची लागवड आपण आंतरपीक म्हणूनच करतो. जसं की नारळ बागेत आणि सुपारी बागेत. तर आता ह्याच्यात एकच पत्ते पाळायचं जर आपण आंतरपीक म्हणून करत असाल. जर समजा नारळ बागेत शक्यतो 7.5 ते 10 मीटर पर्यंत आपण अंतर घेतो आणि सुपारी बागेत 2.5 बाय 2.5 मीटर घेऊ शकतो. तर ह्या ह्याच्यापासून फक्त सुपारीच्या बुंद्यापासून आपण हे काळी मिरी जे लावणार आहेत ते सुपारीच्या बुंद्यापासून जर सुपारी बागेत करत असू तर ते 60 सेंटीमीटर अंतरावर करायचं आणि नारळ बागेत जर आपण पीक घेत असू आंतरपीक म्हणून तर त्यावेळेस नारळाच्या बुंद्यापासून 1 मीटर अंतरावर घ्यावी आणि उत्तर दिशेस. आणि जर आपण सुपारी बागेत घेत असेल तर ते पूर्व दिशेस ह्याची लागवड करा.
1: म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सर आता आंतर मशागत कशी करावी? यामध्ये
0: आंतर मशागतीसाठी आपण ज्यावेळेस पावसाळ्याच्या सुरुवातीला

0: पण लागवड करतो जून महिन्यात अथवा पाऊस संपताना याची लागवड करावी. पाऊस संपताना म्हणजे आपल्या सप्टेंबर महिन्यात साधारणतः याची लागवड करावी. मग हे झाल्यानंतर आपण आता जर समजा पाऊस जर बंद झाला सप्टेंबर महिन्यात किंवा ऑक्टोबर नंतर तर सुरुवातीला सर्वप्रथम या पावसाळा संपल्या संपल्या या मिरवेलाच पाणी द्यावे आणि तिसऱ्या वर्षापासून प्रत्येक झाडास 20 किलो शेणखत 300 ग्राम नत्र आणि 500 ग्राम स्फुरद आणि 250 ग्राम पालश या खतांच्या मात्रा द्यावा. परंतु ह्या मात्रा देताना आपण एक वेळेस न देता ह्या मात्रा वर्षातून 2 वेळा विभागून द्यावा. तर पहिला जो हप्ता आहे तो ऑगस्ट आणि दुसरा फेब्रुवारी महिन्यात द्यावा आणि जी आपली वेल आहे त्याच्याभोवती 30 सेंटीमीटर अंतरावर 15 ते 20 सेंटीमीटर रुंदीचा खत देताना आपण उथळ चर काढून द्यावी. पहिल्या वर्षी मात्रेच्या 1/3 दुसऱ्या वर्षी 2/3 मात्रा द्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी वेली आहे ह्याला व्यवस्थितरित्या आच्छादन करावे आणि वेल जोपर्यंत झाडावर चढते तोपर्यंत त्याला सैल बांधावी जेणेकरून त्याला आधार भेटतो. आणि आता आपल्याला एकच काळजी घ्यायची वेलाची जी उंची असते हे खूप वाढत असते परंतु आपल्याला असल्या सोयीसाठी काळी मिरीच्या काढणीसाठी 5 ते 6 मीटरपेक्षा जास्त वाढू देऊ नये. आणि तसंच जर समजा आपण स्वतंत्रपणे ह्याची लागवड केली भेंड सिल्वर ओक पांगारा यांच्या खुंटावर जर घेतलं आपण तर याची उंची 8 मीटरपेक्षा जास्त वेलीची उंची वाढू देऊ नये. आणि एप्रिल महिन्यामध्ये फांद्यांची छाटणी करून त्याला योग्यता सावली द्यावी. हे आपल्याला आंतरमशागत तिचे काम आहेत.
1: बरोबर. आता आंतरमशागत झाल्यानंतर महत्वाचा एक मुद्दा तो म्हणजे काढणीचा. तर काळी मिरीची काढणी कशा पद्धतीने करतात?
0: आपण जर पाहिलं काळी मिरीच्या बाबतीत तर एप्रिल ते जून महिन्यात या पिकाला मोहर येतो आणि हा जो मोहर आहे ते जानेवारी मार्च महिन्यात याचे फळ पक्व होण्यास येतात. आणि हे पक्व जे फळ आहेत समजा आपण हे ओळखायचं कसं काढणीस आलेलं आहे ते, तर ज्यावेळेस आपला जो घोसा असतो मिरीच्या तर त्या त्यात 1 ते 2 दाणे हे पिवळे किंवा तांबडे होतात. मग ह्याचा अर्थ थोडा कलर आपला स्वतःचा रंग बदलतात. हा रंग जर समजा तांबडा किंवा पिवळा झाला तर त्यावेळेस समजायचं की आपण मिरीचा घोस आलेला आहे तो काढणीस आलेला आहे. आणि मग हे सर्व घोस काढावेत आणि दुसऱ्या दिवशी या घोसातील मिरीचे दाणे वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कपड्यात भरून उकळत्या पाण्यात 1 मिनिट बुडवावेत. ह्याचा फायदा असा होईल आपल्याला हा आपण उकळत्या पाण्यात बुडवल्यामुळं ह्याला एक काळा रंग प्राप्त होतो आणि सुरकुत्या पडतात. आणि मग हे केल्यानंतर पूर्ण उन्हामध्ये 3 ते 4 दिवस वाळवावेत आणि वाळल्यानंतर मिरीच्या दाण्यांना सुरकुत्या पडून गडद काळा रंग येतो. पूर्ण वाळलेल्या वेलापासून सरासरी आपल्याला साधारणतः 5 किलो हिरव्या मिरीचे व वाळलेल्या मिरीचे 1.5 किलो इतके उत्पन्न मिळते.
1: आता काही कीड रोगांचा प्रादुर्भाव या काळी मिरीवर होतो का?
0: काळी मिरीमध्ये जर पाहिलं आपण तर महत्वाचं म्हणलं तर पोलू भोंगा हा एक महत्वाचा कीड आहे. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात त्याचा खूप मोठा प्रादुर्भाव असतो. तर यामध्ये त्या दरम्यान आपल्याला मॅलेथियॉन औषधाची फवारणी करावी. तसंच जलद व हळुवार मर व इतर रोगापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला 1% बोर्डो मिश्रण वेलीवर फवारावे. आपल्याला ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणलं तर आपल्याला बोर्डो मिश्रणची फवारणी खूप आवश्यक आहे. आपली वेल असते त्या 1 मीटर उंचीपर्यंत वेलीवर 10% बोर्डो पेस्ट लावावे. काळी मिरीचा मर रोग हा खूप महत्वाचा रोग आहे. काळी मिरीमध्ये हा बुरशीजन्य रोग आहे. हा फायटोप्थेरा कॅप्सिसी आणि दुसरं म्हणजे सूत्रकुर्मी रोडोफोलस सिमिलिस यामुळे होतो. तर हे आपण ओळखायचं कसं आपल्याला हे झालं तर काय होतं आपल्याला जमिनी लगतचा जो खोड असतो आपल्या काळी मिरीचा त्याच्यावर काळपट चट्टे पडतात. तसंच वेलीवर जर समजा आपल्याला दिसले काळी पानावर खोडावर तर त्यावेळेस समजायचे की आपल्याला हा रोग दिसून आलेला आहे. आणि जर आता बघा आपल्याला जर सूत्रकृमी झाली हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ज्यावेळेस वेल उपटतो त्यावेळेस त्या वेलीच्या मुळावर गाठी दिसून येतात. त्यावेळेस समजायचे की हा रोग जो आहे हा सूत्रकृमीमुळे झालेला आहे. मग ह्याचा आपल्याला नुकसान काय होतं तर हे जर 2 रोग झाले तर आपलं जो लोंगर आहे जो आपला घोसा आहे काळी मिरीचा त्याच्यामध्ये दाणे भरत नाहीत ते तसेच पोचत राहतात आणि अखेरता आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. मग आता ह्याला आपण नियंत्रण कसे करायचे तर हे जे रोगाला कारणीभूत असलेली बुरशी आहे किंवा सूत्रकृमी आहे तर हे मातीमध्ये जमिनीमध्ये जिवंत राहतात. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बागेची स्वच्छता करावी लागेल. तसेच बुरशीच्या नियंत्रणासाठी सुडोमोनोस फोरोसन्स जीवाणूयुक्त बुरशीनाशक 20 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात

0: त्यात मिसळून प्रत्येक वेळीस 3 लिटर द्रावणाची आळवणी करावी.
1: बरोबर.
0: आणि ही सहसा मे जून आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करावी. तसेच जर समजा हे आपल्याकडे नसेल तर दुसरा पर्याय म्हणून आपण ट्रायकोडर्माची पण आळवणी करू शकतो. ह्या ट्रायकोडर्माचं प्रमाण 50 ग्रॅम प्रतिवेल घ्यावे असं. आणि जर आपल्याला सूत्रकृमीत झाली असं जर आढळलं आपल्याला तर त्यावेळेस आपल्याला त्याच्या नियंत्रणासाठी पोचुनिया क्लायमोडोस्पोरा बुरशीयुक्त जैविक कीडनाशक पण भेटते. ते कीडनाशक आपण साधारणतः 1 किलो या प्रमाणात 50 किलो शेणखतात वापरावे.
1: अशा पद्धतीने आपण कीड आणि रोगांचा बंदोबस्त करू शकतो. तर दालचिनी काळी मिरी याप्रमाणे जायफळ हे सुद्धा महत्वाचं असं मसाला पीक आहे. तर आपल्याकडे या जायफळाची जी लागवड आहे ती कशा पद्धतीने केली जाते?
0: आता आपण जे काळी मिरी पाहिले दालचिनी पाहिले जायफळाला सुद्धा त्याच प्रकारचं
1: हवामान
0: आणि वातावरण लागतं. परंतु जायफळामध्ये तुम्हाला मी महत्वाची एक गोष्ट सांगू शकतो. जायफळामध्ये नर आणि मादी झाडे वेगवेगळी असतात. म्हणून जायफळामध्ये शेतकऱ्यांनी ज्यावेळेस लागवड करायची असते त्यावेळेस आपली फसवणूक होणार नाही या दृष्टीनं पाहण्यासाठी आपल्याला मादी जातीचे झाड निवडायचे किंवा संयुक्त फुले असलेली अशी जात निवडायची जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्याला जे जायफळाचं उत्पन्न येणार आहे ते हमखास उत्पन्न देणारं झाड असावं यासाठी आपल्याला निवड करताना आपण मुख्यतः मादी आणि संयुक्त फुले असलेल्या झाडांची किंवा जातीचीच निवड करायची.
1: मी हे शेतकऱ्यांनी पाहणं खूप गरजेचं आहे. सर, याच्या आपल्याकडे कोकणासाठी कोणत्या सुधारित जाती आहेत?
0: मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. समजा आपण ज्यावेळेस जायफळाची निवड करतो त्यावेळेस आपल्याला निवडीमध्ये आपलं निवड करणं खूप गरजेचं असतं. कारण जर बियापासून जर ह्याची लागवड केली आपण तर ह्याच्यामध्ये येणारं जे रोप आहे ह्याच्यामध्ये खूप प्रकारचं वैविध्य आढळते. समजा जर आपल्याला नर जातीचंच झाड जर भेटलं तर त्याला आपल्याला फळं भेटणार नाहीत. म्हणून यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काही जाती विकसित केलेल्या आहेत आपल्या कोकण विभागासाठी. त्या जसं की कोकण सुगंधा ही जात जी आहे हे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथून 1998 साली निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. तर हे झाड ओळखायचं कसं? तर या झाडाचा आकार जो असतो तो शंकूसारखा असतो. तसेच त्याचा विस्तार जो असतो हा भरगच्च असतो. आणि या जातीपासून साधारणतः आपल्याला दरवर्षी कमीत कमी 525 फळी प्रतिवर्ष मिळतात. आणि या जातीचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या झाडावर नर व मादी फुले दोन्ही एकाच झाडावर वेगवेगळ्या ठिकाणी येतात. त्यामुळे आपल्याला जे परपरागीकरण असतं त्यासाठी स्वतंत्र नर झाडांची लागवड करावी लागत नाही. हा आपल्याला फायदा होतो आणि आपल्याला त्या झाडापासून आपल्याला 100% आपल्याला फळ मिळण्याची हमी असते.
1: बरं,
0: ह्याचं जायफळाचं बी जे असते वजन हे 25.5 ग्रॅम असते आणि जी जायपत्री जी मिळणार आहे ते 1 ग्रॅम प्रतिफळ मिळत असते. कोकण स्वाद आहे आपल्याकडं, कोकण संयुक्त आहे, कोकण श्रीमंती जात आहे. ह्या जी जाती आहेत ह्या सुद्धा खूप चांगल्या आहेत आणि ह्यांचं उत्पन्न जास्तच भेटतं आपल्याला. कोकण स्वाद म्हणा, कोकण संयुक्त, कोकण श्रीमंती ही जी आहेत यामध्ये कोकण श्रीमंती जी आहे ती मादी जात आहे. ह्या जाती हमखास फळ देणाऱ्या आहेत. म्हणून मी शेतकऱ्यांना असं विनंती करतो की त्यांनी साधारणतः याच जातींची लागवड करावी.
1: बरोबर. आता लागवड करताना आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी आंतरपीक म्हणून ते घेतो, बऱ्याचदा नारळ आणि सुपारी बागेत, तर ही लागवड करताना ती कशा पद्धतीने केली पाहिजे? किती अंतर असलं पाहिजे?
0: आता पहा, आपण जर समजा नारळ किंवा सुपारी बागेत जर घेत असेल तर नारळ बागेत सहसा आपण 7.5 जर आपण अंतर ठरवलं तर 4 नारळ झाडांच्या मध्यभागी किंवा 2 नारळ जे असतात त्याच्याबरोबर मध्यभागी जायफळाची लागवड करावी. आणि या 2 झाडांच्या मध्येच त्याची लागवड करून आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. तसंच सुपारीच्या बागेत बरोबर 4 सुपारीच्या बरोबर मध्यभागी जायफळाची लागवड करावी. मात्र याची सलग लागवड न करता 1 आड 1 चौरस सोडून करावी सुपारी बागेत.
1: ही काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी. आता ह्याला खतं किती प्रमाणात द्यायची आहेत?
0: आपल्याला खत व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला खतावर अवलंबून असेल तरच आपल्याला भरघोस उत्पन्न मिळून जायफळाला संतुलित खत पुरवठा करणे आवश्यक आहे. तर साधारणतः पहिल्या वर्षी जायफळाला 10 किलो शेणखत द्यायचं, 20 ग्रॅम नत्र द्यायचं, 18 ग्रॅम स्फुरद व 50 ग्रॅम पालश द्यायचं. परंतु हे देताना पालश वर्षातून 2 दा विभागून द्यावे. याच प्रमाणात खतात वाढ करत न्यावी आणि 15 वर्षानंतर प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत, 500 ग्रॅम नत्र,

0: 250 ग्रॅम स्पुरद व 1000 ग्रॅम पोटॅश द्यावे. आणि खत जे आपण देणार आहे हे खत एकदम न देता याची मात्रा जून आणि ऑक्टोबर अशा 2 महिन्यात विभागून द्यावी. खत संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने दिले किंवा रासायनिक पद्धतीने दिले तरी चालते. फक्त खत देताना जायफळाच्या झाडाच्या निम्मा विस्ताराच्या खाली उथळ म्हणजेच 15 सेंटीमीटर खोल व सुमारे 60 सेंटीमीटर रुंद चर काढून ह्या चरातच खत द्यावं आणि पुन्हा त्या हा चर मातीने बंद करावा. आणि जायफळाच्या झाडाभोवती कायम पालापाचोळा अथवा गवत यांचे आच्छादन ठेवावे. ह्या आच्छादनाचा फायदा असा होतो की एकतर तण वाढत नाही, उत्पन्न पण चांगलं येतो आणि जे काही आपलं पाण्याची बचत सुद्धा होण्यास मदत होते.
1: बरोबर सर, आत्ताच आपण दालचिनी, काळी मिरी आणि जायफळ या मसाले पिकांच्या लागवडीविषयीची माहिती घेतली. आपण बघतो की आपल्याकडे कोकणामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो, तर अशा पावसामध्ये या झाडांची काळजी कशा पद्धतीने घेणं गरजेचं आहे?
0: महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी जो असतो तो पाणी आवश्यकच आहे, परंतु हेच जर पाण्याचं प्रमाण कमी किंवा अधिक झालं तर हे झाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. म्हणून पावसाळ्यात आपल्या विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असतो, तर अशा वेळेस एकच काळजी घ्यायची की आपली जी जमीन आहे पाण्याची योग्य प्रकारे निचरा केला पाहिजे. पाणी एका जागी साठू देऊ नये आपल्या पिकाच्या जवळ, जर पाणी साठून राहिलं तर मर रोगाचे आमंत्रण देतं. म्हणून कधीही पाणी झाडाच्या खाली आपण एक साठू देऊ नये. ते जर समजा पाणी जर साठत असेल तर काय करावं, तर आपण चर खणायचं आपल्या बागेमध्ये, जेणेकरून जे अधिकचं पाणी झालेलं आहे ते बागेच्या बाहेर जाऊ पाणी निघून जाईल. आणि समजा पावसानं मोठा जर खंड घेतला असेल तर अशा वेळेस आपल्याला पाण्याची सोय करावी लागते, म्हणजे त्या झाडांना पाणी पण द्यावं लागतं,
1: पाण्याचा ताणही बसू द्यायचा नाहीये.
0: दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्याचं वातावरण पोषक असतं, तर अशा पोषक वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये जे आपण खत देणार आहेत ते खत देणं खूप आवश्यक आहे. खत जे आहेत खत एकदम न देता आपण हे 2 हप्त्यामध्ये दिले तर ते योग्य राहील, त्या ज्या त्या पिकाच्या गरजेनुसार
1: ती द्यावीत. बरोबर.
0: आणि आपल्याला हे जरी आपलं पावसाळी वातावरण झाडाच्या आरोग्यासाठी जरी पोषक असेल तर हेच वातावरण रोगासाठी, रोग आणि किडीसाठी सुद्धा खूप पोषक असतात. तर अशा वेळेस आपण झाडांचं पूर्ण निरीक्षण करायचं, मग आपल्या हातात काय आहे. जर समजा बुरशीपासून आपल्याला त्याचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर बोर्डू मिश्रणची फवारणी करणे किंवा झाडांना पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बोर्डू पेस्ट लावणे हे काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण जे खत देतो, आपण खत काय देताना काय आपण एक चूक करतो की सेंद्रिय खताचा वापरच करत नाही, तर संतुलित पद्धतीने जर आपण खतांचा वापर केला यामध्ये महत्वाचा भाग हा सेंद्रिय खताचाच आहे. सेंद्रिय खत असणं खूप गरजेचं आहे. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला सुरू होण्याच्या अगोदरच आत्ता सांगितलं की प्रतिबंधात्मक बुरशीनाशक फवारणी करावी, जसं बोर्डू मिश्रण सांगितलेलं आहे.
1: बरोबर. अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये या झाडांची काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण मसाले पिकांचं लागवड तंत्रज्ञान याविषयी सरांकडून खूप सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. तेव्हा या लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या नारळ आणि सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून ही जी आत्ता आपण मसाले पिकं बघितली त्यांची लागवड तुम्ही करून चांगला आर्थिक फायदा यापासून घेऊ शकता. सर, तुम्ही इथे आलात आणि खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकऱ्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
1: मसाले पिकांचे लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर रणजित देव्हारे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आले तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, उद्या सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात पावसाळ्यातील दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद हणमंते यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र

0: सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतके किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
1: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून आलेलं निवेदन, रत्नागिरी जिल्ह्यातील तसंच शेजारील जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यांमधून बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप तसंच इतर कोरमधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि त्यांच्या अवलंबितांसाठी जिल्हास्तरीय संपर्क अभियान आयोजित करण्यात येत आहे। हे अभियान रेकॉर्ड ऑफिस, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी पुणे इथले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाटीदार भवन चिपळूण इथं आयोजित करण्यात येणार आहे। या अभियानादरम्यान मेडिकल कॅम्प आणि डेंटल कॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सकाळी चहा आणि नाश्ता तसंच दुपारच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे। या कार्यक्रमामध्ये नवीन पेन्शन योजना, माजी सैनिक कल्याणकारी योजनांबाबत माहिती तसंच माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांच्या वैयक्तिक पेन्शन आणि कागदपत्रांसंबंधित अडचणी, प्रलंबित समस्यांचं निवारण करण्यात येणार आहे। तरी सर्व माजी सैनिक आणि संबंधित लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या आणि अडचणी मांडून त्याचं निराकरण करून घ्यावं अशी विनंती करण्यात येत आहे। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून आलेलं निवेदन आता आपण ऐकलं।

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योग साधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
2: कार्यक्रमाचे सादर

0: करते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका
1: शनिवारी 20 जूनला
0: सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्झवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
3: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या 15 आठवड्यात सरासरी 103.8 mm पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्यू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या

न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल 78.25 डॉलर्सवर आले. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळ यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त अशफाक उल्ला खान यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चा

0: सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: KHz 1143 आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत गझल.

रुना लैला यांनी गायलेली सुरैया तबस्सुम यांची गझल ऐकलीत. संगीतबद्ध केली होती पंडित गुलाम कादिर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मेहती हसन यांनी गायलेली गझल.

नितीन मुकेश यांनी गायलेली अहमद वसी यांची गझल ऐकलीत. संगीतबद्ध केली होती सपन चक्रवर्ती यांनी. श्रोते हो, गझल तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली गझल ऐकूया. रचना आहे निदा फाजली यांची आणि संगीत जगजीत सिंग यांचं.

संतोष कुमार यांनी गायलेली ही गझल होती रिफत सरोश यांची. संगीतबद्ध केली होती उस्ताद अमजद अली खान यांनी. श्रोते हो, गझल तुम्ही ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:30 वाजता समाचार संध्या, 9 वाजता News@9, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता मनी टॉक आणि 9:45 वाजता मंथन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:30 वाजता समाचार संध्या.

0: रजनी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके
2: रजनीगंधा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत। संगीत सी रामचंद्र यांचं आणि चित्रपट आहे नवरंग।

किशोर कुमार, मन्नाडे आणि मेहमूद यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट होता पडोसन. श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत छोटी सी बात या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं. रचना आहे योगेश यांची आणि संगीत सलील चौधरी यांचं.

0: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांझ सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
0: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी 9:30. सादर करते विवेक वानखडे.

मुकेश यांच्या स्वरातलं शमीम जयपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी, आणि चित्रपट होता दिल भी तेरा हम भी तेरे. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत जाने मन या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि गायक कलाकार आहेत किशोर कुमार.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं आनंद बक्षी यांचं गीत. राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि चित्रपट होता मेहबूबा. श्रोतेहो आता कार्यक्रमात शेवटी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत आहे रोशन यांचं आणि चित्रपट दिल ही तो है.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा.
2: फूल तुम्हारी महके यूं ही जीवन
0: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजले. आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आज ऐकूया कमल भोंडे यांनी गायलेला राग चंद्रकौस.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कमल भोंडे यांनी गायलेला राग चंद्रकौस आत्तापणे केलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.